0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, आषाढ शुद्ध षष्ठी अर्थात 19 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज कुमार षष्ठी आहे. मौजे रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथून संत श्री गुलाब बाबा महाराजांची पालखी आज प्रस्थान होत आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज बरडहून निघून साधुबोवाचा ओढा, धर्मपुरी कॅनॉल, कारुंडे, शिंगणापूर फाटा, पानसकरवाडी या टप्प्यांवरून नातेपुते इथे मुक्कामी पोहोचणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी इथून निघून इंदापूर इथे मुक्कामी पोहोचणार आहे. कुरोली सिद्धेश्वर तालुका खटाव इथल्या श्री यशवंत बाबांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वरुण, वायू इत्यादी 33 मुख्य देवतांपैकी ऋग्वेदातली एक महत्वाची युग्म देवता म्हणजे अश्विनी कुमार. अश्विनी कुमार हे कायम परस्परांसोबत राहतात. देवतांचे वैद्य आणि शल्य विशारद या अनुषंगाने वैदिक साहित्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे. शरीर पालन करणे, रोग नष्ट करणे, दीर्घायुष्य प्रदान करणे यासारखी कामं अश्विनी कुमार करतात. वेदांमधली 50 सूक्त अश्विनी कुमारांवरती आहेत, म्हणून त्यांना सूक्तांची देवताही म्हणतात. ऐतरेय ब्राह्मणात अश्विनौ वै देवानां भिषजौ असा उल्लेख आला आहे, त्यावरून ते देवांचे वैद्य आहेत हे स्पष्ट होतं. परंतु वेदामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात त्यांनी मनुष्यांवर चिकित्सा आणि शल्यक्रिया केल्याचं आढळतं. अश्विनी कुमार हे अत्यंत विद्वान वैद्य आणि रोगचिकित्सक आहेत. त्यांच्या निरनिराळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना विविध विशेषणांनी उल्लेखलेलं आहे. ते रोगांचा नाश करणारे म्हणून ऋषादासव, राक्षव हणव अशी त्यांना अभिधानं दिली आहेत. तसंच ते सुंदर आणि अजर असल्याने त्यांना वल्गू म्हणजे सुकुमार, रत्नानी विभ्रतऊ म्हणजे रत्न धारण करणारे, तनुपऊ म्हणजे शरीराचं पालन करण्यासाठी समर्थ असणारे, अश्रांतऊ म्हणजे कधीही न थकणारे, अजरऊ म्हणजे जरारहित, युवानऊ आणि अर्वाचिनऊ म्हणजे कायम तारुण्यात असणारे, अस्त्रिधऊ म्हणजे शरीरात कोणताही दोष नसणारे, तन्वाशुंभ मानऊ म्हणजे शोभिवंत शरीर असणारे असं म्हटलं जातं. सारांश रूपाने असं म्हणता येईल की अत्यंत विद्वान, रोग करण्यात तत्पर, कुशल चिकित्सक, अनुशासनानुसार कार्य करणारे, जनतेचं संरक्षण करणारे आणि त्यांना सुख प्रदान करणारे आणि मर्त्यांचं रक्षण करणारे असे अश्विनी कुमार आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 19 जुलै. साधनाची 4 अंग. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे, तसंच तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावं आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती वेळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज तुम्ही असं करत जा म्हणजे 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवलं आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असं समजावं. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावं, त्याचं महत्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवणं. परमात्म प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटताच कामा नाही. ज्यांना ते वाटतं त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानेच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं होतं. गुरु आज्ञेपरते दुसरं त्याला साधनच नसतं. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काय करायचं आहे असं त्याच्या ध्यानी मनीही येत नाही. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। गजानन नावाचा एक ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता। त्याला देवपूजा करण्याचा विलक्षण छंद जडला होता। चार घरी पूजा करून तो आपली उपजीविका चालवायचा। रोज संध्याकाळी तो काय करायचा, तर मातीचा शिवलिंग तयार करायचा, त्याची पूजा करायचा आणि ते शिवलिंग विहिरीत विसर्जित करायचा। सूर्यास्ताच्या आत हा पूजाविधी आटपायचा। लोकांना गजानन ब्राह्मणाचा हा छंदिष्टपणा पाहून आश्चर्य वाटायचं। काही लोक त्याला सांगायचे की ही पूजा शास्त्राला अनुसरून नाही, परंतु हा ब्राह्मण इतका छंदिष्ट वृत्तीचा होता की तो लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देत नसे। एकदा काय झालं, तर तो स्वामींच्या दर्शनाला गेला होता। समर्थांभोवती खूप गर्दी होती। स्वामींच्या लक्षात आलं की गजानन ब्राह्मण दर्शनाला आला आहे। स्वामींच्या ध्यानात त्या ब्राह्मणाचा हा लोकविलक्षण छंदिष्टपणा आला होता। त्यांनी ठरवलं की आज या ब्राह्मणाला त्याच्या ह्या प्रतिमा पूजेतून मुक्त करायचं। ब्राह्मण त्या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होता। सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती। प्रतिमा पूजा कशी करायची हा त्याच्या पुढे प्रश्न पडला होता। म्हणून त्याने काय केलं, तर तिथेच जी माती होती ती गोळा केली आणि त्यात तांब्याभर पाणी ओतलं। पाणी नेहमीपेक्षा जास्त ओतलं तर गेलंच, परंतु आश्चर्य म्हणजे तांब्यातलं पाणी संपतच नव्हतं। ब्राह्मणाने तांब्या बाजूला ठेवला तरी पाणी ओसंडून वाहू लागलं। माती पातळ झाली, शिवलिंग तयारच होईना। ब्राह्मणाला काळजी वाटू लागली। तेवढ्यात स्वामी समर्थांचा आवाज घुमला, अरे गजानना, किती दिवस तू ही माती चिवडीत बसणार आहेस? त्यापेक्षा ओम नमः शिवायचा स्वर हृदयाच्या गाभाऱ्यात अष्टौ प्रहर घुमाव। रोज ही अशी माती कालवून परमेश्वराचं दर्शन तुला कदापि ही घडणार नाही। त्या क्षणी काय झालं, तर गजानन ब्राह्मणाचे डोळे खाडकन उघडले। स्वामींच्या बोलण्याचा त्याच्यावर इतका जबरदस्त परिणाम झाला की त्याची जन्माची ही खोड एका क्षणात मोडली। स्वामींच्या तो पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आयुष्य माती कालवण्यात गेलं, आजपासून मी फक्त तुमचीच पूजा करणार।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येक जण आयुष्यभर प्रतिमांची पूजा करत आयुष्य अक्षरशः वाया घालवतो। सगुण पूजेला मर्यादा आहेत हे आपल्या कधी लक्षातच येत नाही। तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो की भगवंताच्या सगुणोपासनेतून कधीतरी सुटका करून त्याच्या निर्गुण निराकार आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूपाकडे आपली नजर स्थिर व्हायला नको का? ह्यासाठीच सद्गुरूचे आशीर्वाद लागतात, त्याचा सहवास लाभावा लागतो, तरच आपली भगवंत भक्ती शाश्वत पातळीवर फुलून येते। त्यासाठी अखंड नामस्मरण आणि संत सहवास मात्र अतिशय आवश्यक आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांचं व्याख्यान.
1: आता हा जो प्रयोग क्लोनिंगचा, मी 76 साली ज्यावेळी सांगितलं त्यावेळी क्लोनिंग हा शब्द सुद्धा निर्माण झालेला नव्हता आजच्या सायन्समध्ये. तो 1997 साली निर्माण झाला. 76 साली मी जे सांगितलं ते वेदाचं. काय सांगितलं वेदामध्ये? या ऋभूंना देवत्व दिलं. 3 भाऊभाऊ होते ऋभू, हे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. हे 3 भाऊभाऊ होते म्हणजे माणसंच होती. ती माणसं होती तरी त्यांनी 5 गोष्टी अशाच करून दाखवल्या की त्यांना लोकांनी देवत्व दिलं. मी देव मानून त्यांचा आदर सत्कार करायला लागले. काय केले होते या 5 गोष्टी? त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गायीला खूप दूध मिळवून दिलं. हा त्यांचा पहिला प्रयोग आहे. काय म्हणण्याचं कारण असं गायीला खूप दूध मिळवून दिलं, याचा थोडा विचार केला की कळतं. गाय किंवा म्हैस म्हणजे गोवंशातल्या माद्या खूप दूध देतात. खूप म्हणजे किती? त्यांच्या पिल्लांना पुरून सुद्धा जास्त दूध मिळतं. म्हणूनच मनुष्य हा त्यांच्यावर दुधासाठी अवलंबून आहे. या गायी म्हशींसारखे बाकीचे प्राणी आहेत. आता हत्तीण तर केवढी मोठी असते, पण हत्तीणीचं दूध मानवाला पुरेल एवढं नसतं. सांडणी म्हणजे उंटीण म्हणतात, तिचंही दूध एवढं नसतं. घोडी, गाढवी ही जे सगळे प्राणी आहेत यातल्या माद्या गायी म्हशीं इतकं दूध देत नाहीत. आणि म्हणून ह्या वेदातल्या उल्लेखाला महत्व आहे की या ऋभूंनी पहिली गाय बनवली जी खूप दूध द्यायला लागली. मग हे जेनेटिक इंजिनिअरिंग शास्त्रच आहे, त्याचा वापर ऋग्वेदात या ऋभूंनी केला आणि गायीला दूध देण्याची निर्मिती दिली. हीच गाय पुढे तो वंश चालू झाला आणि आजच्या गायी म्हशी पुष्कळ दूध देऊ लागल्या. हा अगदी पहिला उल्लेख. हे महत्वाचं काम. त्यात आणखीन महत्वाचं काम, त्यांनी 2 घोडे बनवले, ते रथाला जोडले आणि तो रथ पळवून दाखवला. याच ऋभूंनी आपल्या वृद्ध मात्या पित्यांना पुन्हा तरुण बनवलं हे स्पष्ट म्हटलंय. मी आधीचा उल्लेख मी केला चव्हाणाचा, तो अश्विनी कुमारांनी केला होता. आणि या ऋभूंनी स्वतःच्या माता पित्यांना पुन्हा तरुण बनवलं. कसे होते माता पिता? स्पष्ट त्यांनी म्हटलंय, ओंडक्यासारखे पडून होते इतके म्हातारे झालेले होते. त्यांना पुन्हा तारुण्य दिलं. असा प्रयोग आजच्या जगात कुणी केलेला आहे? कुणीही नाही. आणि म्हणून ठामपणे म्हणतो की आमच्याकडे जे सायन्स आहे वैदिक विज्ञान हे आजच्या सायन्सपेक्षा प्रगत आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही काम करायला पाहिजे. ती जर चेतावणी आपल्याला मिळाली आणि असं काम करायला लागलो तर आपणही वेदासारखं विज्ञानात पुढे जाऊ शकू. आता पुन्हा क्लोनिंगबद्दल सांगतो. या क्लोनिंगबद्दल काय केलं? पूर्ण इतिहास वेदामध्ये क्लोनिंगचा देऊन ठेवलेला आहे. हे ऋभू 3 भाऊ होते. त्यांनी गायींचे गोठे निर्माण केले होते, अनेक गायी सांभाळल्या होत्या आणि त्या गायींना ते पुत्रवत प्रेम देत असत. मे पुत्र जसा मातेला सांभाळतो तसे हे त्या गायींना सांभाळत असत. त्यात पुढे ते प्रयोग करताना असं म्हटलंय की काही गायींची पिल्लं मेली, त्यांना यांनी नवीन पिल्लं दिली. ज्या पिल्लांची माता मेली होती त्यांना नवीन माता दिली. मग गायींना सांभाळून त्यांचं एकमेकातलं प्रेम कसं आहे ते पाहून त्याच्यावर प्रयोग यांनी चालू केले होते. आणि हे प्रयोग केल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की आपण नवीन गायच निर्माण करू शकू. आणि म्हणून त्या लोकांनी, त्या तिघांनी गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय बनवली. तिला विश्वरूपा असं नाव दिलं. विश्वरूपा म्हणण्याचं कारण विश्वातल्या गायी जशा असतात त्याच रूपाची ती गाय बनली होती, म्हणून विश्वरूपा. त्याच्या आधी त्यांनी 2 घोडे बनवले होते. ही विश्वरूपा गाय त्यांनी ब्रह्मदेवाला दिली आणि ते 2 घोडे बनवले होते ते इंद्राला दिले. आणि त्या इंद्राने ते घेतले, रथाला जोडले, रथ पळवला, हे सगळं दिलंय. त्या घोड्यांना हरी हे नाव त्यांनी दिलं होतं. हरी म्हणजे चपळ. ते घोडे अतिशय चपळ होते, वेगाने पळायचे, म्हणून हरी. ही विश्वरूपा गाय बृहस्पतीला दिली. बृहस्पती हा त्यावेळचा विद्वान मनुष्य, त्याला भेट दिली, त्यांनी ती स्वीकारली. म्हणजे हे काल्पनिक नाही हे याच्यावरून दिसतं. हे सगळे त्यांनी प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले होते आणि त्यात यश मिळवलं होतं. आता ह्या प्रयोगाच्या मध्ये अशी एक घटना घडली की ते प्रयोगात इतके तल्लीन झाले होते की यज्ञाचं बोलवणं आलं तरी ते यज्ञाला गेले नाहीत. आता वेदकाळी यज्ञ महत्वाचे मानले जात होते. यज्ञाला न जाणं म्हणजे पापच मानलं जात होतं, पण ते त्यांनी स्वीकारलं कारण त्या ह्या स्वतःच्या कामाचं महत्व त्यांनी जाणलेलं होतं. यज्ञाला मग जाऊ असं ते म्हणले, आम्ही हे काम आधी करणार. आणि मग त्यांनी खूप वर्ष खपून खूप श्रम करून, बुद्धीचे श्रम करून, तेही म्हटले वेदांनी, त्यांनी त्या गायीच्या त्वचेपासून गाय बनवली. किती काम केलं असेल कल्पना करण्यासारखं आहे. आणि किती आजच्या सायन्सला धरून सगळे प्रयोग केले हे आपल्याला दिसतं. आता ही जी गाय बनवली याच्या आधी त्यांनी काही चमत्कार केले होते आणि त्या चमत्काराला त्यांनी चमस विभाजन असं म्हटलेलं आहे. चमस विभाजन, चमस म्हणजे काय? कुठल्या संस्कृत पंडिताला तुम्ही विचारला तर ते लगेच सांगतील की सोन्याचं पात्र, अमृत ठेवण्यासाठी केलेलं सोन्याचं पात्र. चमस या शब्दात अशा तऱ्हेचा अर्थ नाही हे सांगतो. आता ह्याचा दोन्हीची सांगड घालू आपण. त्या पात्रामध्ये अमृत होतं. आता पात्रामध्ये अमृत होतं, अमृत म्हणजे काय? अमृत म्हणलं की आमच्या डोक्यात एक कल्पना असते, मधासारखा एक द्रव पदार्थ जो प्यायला असताना मनुष्याला मरण येत नाही असा पदार्थ. पण हे पूर्ण काल्पनिक आहे. वेदात किंवा उपनिषदात मनुष्य अमर होतो असं कुठेही म्हटलेलं नाही. अमृत हा शब्द जो उपनिषदांनी किंवा वेदांनी वापरलाय तो ब्रह्म या अर्थी वापरलाय. ब्रह्म म्हणजेच अमृत, कारण ब्रह्माला मरण कधी येत नाही. अमर द्रव्य एक असते म्हणजे ब्रह्म. या ब्रह्माचाच एक भाग म्हणजे आत्मा, आत्म्याचाच एक भाग म्हणजे जीव. त्यामुळे जीव यालाच अमृत म्हटलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जीव ही शक्ती असल्यामुळे अमरच आहे. आजचं सायन्स सुद्धा म्हटलं की कुठलीही एनर्जी कधीही नष्ट होत नाही, मग अमर असते. मग जीव ही एनर्जी आहे, त्यामुळे ती पण अमर आहे, म्हणून त्याला अमृत म्हटलं. आता हे अमृत म्हणजे जीव ठेवण्याचं पात्र. मी कुठे कुठे असतो जीव? एका पेशीमध्ये ठेवलेला असतो. त्या पेशीला त्यांनी चमस म्हटलंय. चमस नाव का दिलं? त्यात पुन्हा धातू आहेत, चम आणि अस, हे दोन धातू एकत्र करून शब्द बनवला. चम म्हणजे खाणे पिणे चाटणे, असं म्हणजे जगणे. जगण्यासाठी खाणं पिणं ही क्रिया करणारं जे काही असेल त्याला चमस असं म्हटलंय. दोन ठिकाणी चित चमस असा शब्द त्यांनी वापरलाय. मी असं चमस ज्यात चित आहे, मी चित्त आहे, चेतन आहे, असं चमस. चित म्हणजे चित्त कुठे असतं? कुठल्याही सजीव प्राण्याला चित्त असतं, म्हणजे हे सजीव प्राण्याचं वर्णन आहे. पण एक चमस म्हटलंय म्हणजे एक पेशी, सिंगल सेल्युलर ॲनिमल असं म्हणायला हरकत नाही. एक पेशीय जीव असं ते असलं पाहिजे. किंवा कुठल्याही जीवाची पहिली निर्मिती होती त्यावेळी तो एकच पेशी असते, त्या पेशीला चमस असं म्हटलं. मानवी गर्भ, कुठल्याही गायीचा म्हशीचा हत्तीचा गर्भ सुरुवातीला एकच पेशी असतो आणि मग त्याचं विभाजन होत जातं. ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी स्त्रीचा एक रजबिंदू आणि पुरुषाचा रेतकर्ण एकत्र येतात आणि एक पेशी बनते. त्याला फर्टिलाइज्ड ओव्हम असे इंग्रजीत म्हणतात. त्याचं दुसरं नाव झायगॉट. त्याला संस्कृतमध्ये कलल हा शब्द वापरलेला आहे. हे कलल म्हणजे चमस. हा जो पहिला पेशी जी निर्माण होते ही पेशी विभागायला लागते. एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ असं पेशी विभाजन होत जातं. एक समुच्चय तयार होतो पेशींचा आणि मग तो प्राणी तयार होतो. माणूस जर घेतला तर नवजात अर्भकामध्ये साधारणपणे 2^30 इतक्या पेशी असतात. 2^30 म्हणजे काय? 2 × 2 × 2 असं 30 वेळा केल्यावर जी संख्या येईल तो आकडा, एवढ्या पेशी असतात. त्याला एक विशिष्ट आकार येतो म्हणून मानवी आकाराचं बालक तयार होतं. पण हे पेशी विभाजन असं असतं. ती जी पहिली पेशी तिला चमस असं नाव ऋग्वेदाने दिलंय. आजच्या सायन्समध्ये त्याला स्टेम सेल असं म्हणतात. स्टेम सेल, STEM आणि CEL स्टेम सेल, ते म्हणजे चमस. या चमसाचं विभाजन होतं. एक पेशी म्हणजे नर मादी एकत्र आल्यावर पहिलं जे निर्माण होतं म्हणजे पहिला गर्भ एक पेशी असते. मग एकाच्या दोन होतात, विभागणी होते, दोन होतात, त्या दोघांची विभागणी होते, चार होतात, पुन्हा विभागणी होते, आठ होतात, असं घडत जातं. हा अभ्यास ऋभूंनी केला आणि त्याच्यावरून तो अभ्यास करत असताना तो इतिहास त्यांनी दिलाय. एकदा तो पहिला मोठा भाऊ हे बघत होता, त्या निरीक्षण करत होता. त्यावेळी म्हणजे तो मायक्रोस्कोपमधून निरीक्षण करत असला पाहिजे हे दिसतं, कारण एका पेशीबद्दल तो म्हणतोय. एकाच्या दोन झाल्या म्हणून तो मोठा भाऊ म्हणला की आपण एकाचे दोन करू शकू. हो का? असं म्हणत मधला भाऊ आला. त्यांनी त्या मायक्रोस्कोपमधून म्हणजे सूक्ष्मदर्शकामधून बघितलं. मधल्या काळात काय झालं होतं? पहिल्या भावानी पाहिलं तर एका पेशीच्या दोन झाल्या होत्या. हे ऐकून तो बघायला आला दुसरा भाऊ. त्यावेळी त्या दोन पेशीपैकी जी एक पेशी विभागली होती तिच्या दोन झाल्या, त्यानं पहिली तशीच, म्हणून तीन पेशी दिसल्या. म्हणून तो म्हणला एक दोन का तीन प्राणी बनवू शकू. हे ऐकून धाकटा भाऊ आला, त्याने बघितलं. त्या मधल्या काळात जी दुसरी न विभागलेली पेशी होती तिचंही विभाजन झालं आणि चार पेशी दिसल्या. म्हणून तो म्हणला दोन काय तीन काय चार आपण बनवू प्राणी. आणि म्हणून मग पुढले प्रयोग केले आणि एका चमसाचे चार चमस झाले, एका प्राण्यापासून चार प्राणी उत्पन्न झाले. हे विधान ऋग्वेदामध्ये आहे. आज बायोलॉजीमध्ये अशा तऱ्हेचे प्रयोग केलेले आहेत. सालामांदर नावाचा एक सागरी प्राणी आहे, त्याचं फर्टिलाइज ओवम घेतलं. नरमादी मिलनानंतर जे पहिलं तयार होतं ते, त्याला फर्टिलाइज ओम, म्हणजे संस्कृतमध्ये कलल असं म्हणायचं, ते घेतलं. त्याची तपासणी केली, विभाजन झालं, एकाचे दोन झाल्या पेशी. त्या दोन पेट्री डिशमध्ये वेगवेगळ्या ठेवल्या, वाढवल्या, दोन सालामांदर तयार झाले. त्यानंतर पुढे प्रयोग केला, एक कलल घेतलं, विभाजन झालं, दोन कलल झाले, पुन्हा विभाजन झालं, चार कलल झाले. त्या चारांना वेगवेगळ्या पेट्री डिशमध्ये ठेवलं, तिथे वाढ केली, चार सालामांदर तयार झाले. हे आजच्या काळात हे प्रयोग केलेले आहेत. असेच प्रयोग वेदकाळात केले होते, त्याला चमस विभाजन असं म्हटलेलं आहे. हे त्यांनी केलं, आणि हे त्यांनी केलं म्हणून पुढलं क्लोनिंग सारखे प्रयोग यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. आता हे करताना त्या तिघांची चर्चा झाली होती, त्यात मोठा भाऊ म्हणला की तेज तत्व महत्वाचं आहे, त्याच्या खालचा भाऊ म्हणला आपतत्व महत्वाचं आहे, आणि सगळ्यात धाकटा जो रुबू तो म्हणला पृथ्वी तत्व जास्त महत्वाचं आहे विभाजनासाठी. का म्हणले असं? थोडं डोकं चालवलं की कळतं, तेज तत्व म्हणजे अग्नी म्हणा किंवा सूर्याचं तेज, याचं विभाजन करता येतं का? नाही करता येत, तुम्ही ते अडवू शकत नाही. ते जर करायचं असेल, आता सूर्य तत्व न घेता, तेज तत्व न घेता, त्याचंच एक रूप म्हणजे अग्नितत्व घेतलं, तर अग्नितत्वाचं विभाजन होऊ शकतं. कसं करता येतं? पृथ्वी तत्वाचा भा आधार घेतला तर, मी एका चुलीत निखारा आहे तो दुसऱ्या चुलीत घेतला तर दोन तेज तत्व होतात, पण त्यासाठी मातीचा विचार करावा लागतो, मी पृथ्वी तत्व वापरायला लागतं. आता तुम्ही एका जागी बसला असलात खुर्चीवर आणि उठून गेला, दुसरा माणूस तिथे येऊन बसला, तर त्या माणसाला खुर्ची गरम लागते. मग काय झालं? तेज तत्व त्या पृथ्वी तत्वात गेलं, तुमच्या अंगातलं तेज तत्व पृथ्वी तत्वात गेलं, त्या दुसऱ्या माणसाला ते अनुभवायला मिळालं, म्हणजे तेज तत्वाचं विभाजन पृथ्वी तत्वामुळे केलं, हे नक्की झालं. म्हणून तो म्हणत होता ते महत्वाचं आहे. दुसरा भाऊ म्हणला आपतत्व महत्वाचं आहे. बरोबर आहे, कारण आपतत्व म्हणजे जीवन, पाणी हे जीवन आहे, कुठलाही जीव पाण्याशिवाय जगत नाही, म्हणून ते महत्वाचं आहे. पण पाणी सुद्धा सलग विभागता येत नाही. तलाव भरलाय त्यात तुम्ही तलवारीने किती घाव मारले तरी पाणी विभक्त होणार नाही. मग केव्हा विभक्त होईल? पृथ्वी तत्व वापरलं तर. पृथ्वी तत्वाचं एक मडकं घेतलं, एका मडक्यात पाणी भरलं, दुसरं मडकं घेतलं त्यात पाणी भरलं, जलतत्वाचं विभाजन झालं. म्हणून विभाजन करायला पृथ्वी तत्व महत्वाचं आहे हे तिसऱ्या भावाचं म्हणणं खरं ठरतं. या तिघांनी तीन तत्व घेतली, अग्नी, आपतत्व आणि पृथ्वी तत्व. ही महत्वाची आहेत, त्याच्यामुळे क्लोनिंग होऊ शकतं, म्हणजे चमस विभाजन होऊ शकतं, हे त्यांनी मूल तत्व सांगितलं. आता इथे वायू तत्व आणि आकाश तत्व का नाही घेतलं? याचं कारण असं आहे की ही दोन तत्व कधीच विभागता येत नाहीत, पृथ्वी तत्वाने सुद्धा विभागता येत नाहीत, आणि ती सगळीकडे असतातच, म्हणून त्याचं विभाजन करायची जरूर नाही. मग जर नवीन जीव निर्माण करायचा असेल तर अग्नी, आप, तेज तत्व, आपतत्व आणि पृथ्वी तत्व यांचाच वापर करायला पाहिजे. आजच्या क्लोनिंगमध्ये नेमकं तेच होतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे सगळं त्यांनी सांगितलं आणि याच्यावरून पुढे केला प्रयोग आणि एकापासून चार प्राणी बनवले. याचं पुढला भाग म्हणजे एका गाईच्या त्वचेपासून सबंध गाय बनवली. ती त्वचा, त्या त्वचेतली एक पेशी घेतली, ती पेशी म्हणजेच हा चमस, त्याचं विभाजन करून सबंध गाय बनवली. एका घोड्यापासून दुसरा घोडा बनवला. असे अनेक चमत्कार या रुबूंनी केले. वेदकाळी म्हणजे सहस्रो वर्षापूर्वी हे सगळं घडलेलं आहे. याचा वापर पुढल्या लोकांनी केला. आज माणसाचं क्लोनिंग झालेलं नाही, पण त्या काळी माणसाचं क्लोनिंग झालेलं होतं. केव्हा? अगदी वेदकाळी नाही, पण नंतरच्या काळात. नंतर केव्हा त्याचं आता खात्री नाही, पण रामाच्या आधीचा 62वा पूर्वज वेन नावाचा राजा होता. तो अतिशय दुष्ट होता, म्हणून त्याला लोकांनी ठार मारला. मग आता गादीला वारस कोण? म्हणून ऋषींना सांगितलं. ऋषींनी मेलेल्या वेनराजाच्या हातापासून एक बालक बनवलं, त्याला पृथू नाव दिलं, आणि त्याला राज्य दिलं. हे आश्चर्य आहे, काहीतरी कल्पना असं म्हणतात, पण मंथन करून केलं असं म्हटलंय. मंथन म्हणजे विचार मंथन. विचार मंथन करून हाताच्या एका पेशीपासून त्यांनी एक बालक निर्माण केलं, तो पृथू. आता आजच्या क्लोन या शब्दाला काही अर्थ नाही. CLONE ही अक्षरे एकत्र जोडलेली शब्द बनवला, पण पृथूला निश्चित अर्थ आहे. पृथ हा धातू आहे, त्याचा अर्थ वेगळं करणं किंवा वाढवणं. एकापासून दुसरं वाढवणं म्हणजे पृथू. वेन राजापासून तसाच दुसरं शरीर वाढवलं, त्याचं नाव पृथू ठेवलं. मे त्या नावातच सायन्स भरलेलं आहे. पृथू या नावातच सायन्स भरलं आहे, ते पृथू या धातूवरून आपल्याला कळतं. असा धातू साधित अर्थ क्लोन शब्दाला नाही. म्हणजेच वेदामध्ये जो प्रयोग केला होता तो पूर्ण सत्य असाच प्रयोग होता, आणि त्यांनी हे बनवलं होतं, आणि तेच काम पुढेपर्यंत चालू राहिलं, आणि म्हणून हे वैद्यकीय विज्ञान वाढत गेलं. त्याचा वापर पुढे अनेक ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो, आणि अनेक प्राणी असे बनवलेत. मग त्याच्यावरून काही कल्पनाही आल्या. काही राक्षस असे होते, आई रावण मही रावण, रक्ताच्या एकेका बिंदूपासून नवीन राक्षस तयार होत असत. म्हणजेच रक्ताच्या एका पेशीपासून नवीन माणूस तयार करता येणं शक्य आहे, आज सायन्सने मान्य केलंय. याच कल्पना आपल्या पूर्वीच्या ह्याच्यात आहेत, पण हा विचार आम्ही करतच नाही. आता ह्या लोकांनी किती विचार केला बघा. वेदांवर टीका करणारे खूप असतात, निंदा करणारे खूप असतात. वेदामध्ये यम यमी संवाद आहे, त्यात असं दाखवलंय की यम हा भाऊ, यमी ही बहीण. बहीणच त्याला म्हणते की चल आपण दोघं संभोग करू. अगदी हीन संस्कृतीचं हे वेद हे ग्रंथ आहेत अशी टीका केली जाते. पण ह्या लोकांना हे समजत नाही की वेद अतिशय प्राचीन आहेत, त्यावेळी संस्कृतीच नव्हती. संस्कृती नसतानाची ही विधानं आहेत. संस्कृती उत्पन्न होताना काय काय घडलं तो इतिहास वेदाने लिहून ठेवला आहे. भाऊ आणि बहीण, यम आणि यमी, एकाच मातापित्यांची पुत्र आणि कन्या होते. तरी यमी आपल्या भावाला संभोगासाठी पाचारण करते. का? थोडं आधी जा, माणसाच्या आधी माकडं होती असं उत्क्रांतीवाद सांगतो. एप्स होते, वानर म्हणतात ते होते. या वानरांमध्ये, माकडांमध्ये किंवा अन्य कुठल्याही प्राण्यामध्ये भाऊ बहीण हे नातं असतं का? नाही. भाऊ बहीण नातं असतं, पण त्यांचा संभोग होऊ नये अशी योजना असते का? नाही. उलट तशीच योजना असते. एका कळपात, समजा एक लांडगाने एक लांडगी आहे, त्यांची जी पिल्लं होतात, चार आठ पिल्लं होतील, त्यात नरमादी असतात, ते आपापसात संभोग करतात आणि पुढे कळप वाढत जातो. म्हणून माणूस सोडला तर सगळ्या निसर्गामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये भाऊ बहीण हे नातं आपण मानतो तसं नसतं, नर आणि मादी एवढंच नादं असतं. आणि म्हणून संभोग केला जातो प्रजानिर्मितीसाठी. हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि याच्यापासून पुढला इतिहास दिला आहे. ह्या म्हणजे नुकते पशुतुल्य अवस्थेतून मानवतुल्य अवस्थेत हे सरकत होते. अशावेळी ती यमी नावाची एक स्त्री आपल्या भावाला संभोगासाठी पाचारण करते. याच्यावरून असं दिसतं की या यम आणि यमी संवादामध्ये विवाह आणि संस्कृती यांच्या उत्क्रांतीमधला महत्त्वाचा ठेवा जतन केलेला आहे. प्राचीन माणूस पशुसारखाच होता हे वानरांवरून आपल्याला दिसतं, आणि त्या वानरांमध्ये किंवा कुठल्याही मानवेतर प्राण्यांमध्ये कामक्रीडा क्रीडा म्हणून केली जात नाही, संतती निर्मितीसाठीच केली जाते. आणि म्हणून यमी त्याला म्हणते की हे यमा, तुझा गर्भ माझे ठाई ठेव आणि मला गुणवान पुत्र दे. संतती निर्माण करण्यासाठी ती पाचारण करते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि हा निसर्गदत्त संबंध आहे हे लक्षात ठेवा. याच्यावर, बहिणीच्या मागण्यावर यम असं म्हणतो की समरक्ताच्या बंधू भगिनींचा शरीर संबंध घडणं योग्य नव्हे. विज्ञानदृष्ट्या अतिशय महत्वाचं विधान यमाने केलेलं आहे. काय म्हणतोय बघा तो, समरक्ताच्या बंधू आणि भगिनीचा शारीरिक संबंध होणं योग्य नव्हे. समरक्ताचा स्पष्ट उल्लेख आहे, आज सायन्सने मान्य केलंय. को सँग्विनस ब्लड असेल तर होणारी संतती विकृत निपसते. हे टाळायला पाहिजे हे यमाच्या लक्षात आलं केव्हा? कित्येक सहस्र वर्षापूर्वी. हे विज्ञान किती प्रगत होतं हे याच्यावरून दिसतं. म्हणून हा महत्वाचा भाग यमाने सांगितलाय, सायंटिफिक दृष्ट्या महत्वाचा भाग, आणि तो आज चालू आहे. आणि यमाने पहिलं बंधन घातलं, अशी लग्न होता कामा नयेत, म्हणून त्याला यम नाव मिळालं. यमन करणारा तो यमन, नवीन नियंत्रण करणारा तो यम. आणि हे यमाने सांगितलेलं वाक्य किंवा हा धर्म सगळ्या जगभर पसरला आणि सगळ्या जगात आज कुठे मग तुम्ही हिंदू बघा, ख्रिश्चन बघा, ज्यू बघा, भाऊ आणि बहीण यांच्यात लग्न कधीही होत नाहीत. अपवाद फक्त मुसलमानांचा, पण सख्खे भाऊ बहिणीचं लग्न मुसलमानात होत नाही. चुलत भावाशी मात्र लग्न केलं जातं, पण तेही वेदांनी निषिद्ध मानलंय. आणि म्हणून गोत्र पद्धती जी निघाली ती तेवढ्यासाठी की सगोत्र विवाह करायचा नाही. ही त्यावेळची सायंटिफिक पद्धत होती, आज मात्र त्याला अर्थ नाही, कारण आज इतकी

त्या चारातले जे नर मादी एकत्र पुन्हा संभोग करतात म्हणजे एका गर्भाशयातून आलेले एकमेकांसाठीच उत्पन्न केलेत असा यमीने अर्थ केला. तो पशुतुल्य योनीला योग्य असाच अर्थ तिने केला. त्याच्यावर यमाने आपलं म्हणणं सांगितलं आणि मग तो म्हणला की आपला जर संबंध असा घडला तर देव बघतील आणि कुणी बघणं बरं नव्हे. शारीरिक संबंध, लैंगिक संबंध दुसऱ्या कुणी बघणं बरं नव्हे ही लज्जेची भावना पहिल्यांदा उत्पन्न झाली यमामध्ये. बघा तुम्ही, ही लज्जेची भावना फक्त माणसांमध्ये असते. इतर प्राणी संभोग सर्रास सगळ्यांच्या देखत करत असतात, माणूस फक्त ते करत नाही. ही लज्जा निर्मिती तेव्हा झाली आहे जेव्हा झाली इतक्या प्राचीन काळी वेद लिहिले गेलेत, हे महत्वाचं आहे. आता ही लज्जा केव्हा निर्माण झाली आजचं सायन्स सांगू शकत नाही, पण वेदावरून दिसतं कित्येक सहस्र वर्षापूर्वी. आणि माझ्या कालमापनानुसार वेद लिहिला सुरुवात झाली ते 23,720 वर्ष इसवी सन पूर्व. मी आजपासून कमीत कमी 25,000 वर्षापूर्वी हा इतिहास लिहिला गेलेला आहे आणि त्यावेळच्या काळाला तो अगदी बरोबर आहे. म्हणून त्यातून हिंदू संस्कृती ही नाही असं म्हणण्याचं कारण नाही. तर हिंदू संस्कृतीमध्ये वेदामध्ये मानवी संस्कृती कशी निर्माण झाली आणि विवाहाची संस्कृती कशी निर्माण झाली याचा आलेख लिहून ठेवलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता दुसरा आक्षेप यमानी सांगितला की देव बघतील, मी दुसरं कोणतरी बघेल हे नको. त्याच्यावर यमी म्हणते की देवसुद्धा निषिद्ध कर्म करतात, मग आपल्याला करायला काय हरकत आहे. मग देव याचा अर्थ काय तो याच्यावरून स्पष्ट होतो. देव म्हणजे पूर्वज. आपल्या पूर्वजांना पूर्वी देव म्हणत असत, त्यांना पितृदेव असंही म्हणत असत. आज देवाची कल्पना वेगळी आली आहे, पण पूर्वी देव म्हणजे माणसंच असायची. तेजस्वी माणसं किंवा पूर्वज म्हणजे देव असा त्याचा अर्थ होता. आणि म्हणून यमी म्हणली की हे देवसुद्धा निषिद्ध कर्म करतात. सृष्टी निर्माण करणारा जो प्रजापती त्याच्याप्रमाणे तू वाग. आता प्रजापती म्हणजे प्रजा निर्माण करणारी कोणीतरी शक्ती, तिला देवता म्हटलंय. ही जी शक्ती ही माणसं सोडली तर इतर याच्यात कशी करतात, भावा बहिणींमध्ये होते प्रजा निर्मिती, तसं तू कर असं यमी म्हणते. मग पुन्हा यम तिला म्हणतो की आपण एकाच माता पित्यांचे अपत्य आहोत म्हणून हा संबंध निषिद्ध आहे. म्हणून पुन्हा को सँग्विनस ही आजच्या सायन्सची कल्पना यम सांगतोय दिसतं. माता पिता जर वेगळे असते, म्हणजे एकाच मातेची पण वेगवेगळ्या पित्यांपासून झालेली असेल मुलं तर चालू शकेल, किंवा पिता एक आहे माता दोन वेगळ्या असल्या तरी चालू शकेल, पण एकाच माता पित्यांचे अपत्य आणि म्हणून हे नको असं यम सांगतोय. याचं कारण अनुवंशिकता परिपूर्ण येते माता पिता एक असले तर. एकाच माता पित्यांच्या अपत्यांमध्ये अनुवंशिकता परिपूर्ण असते, ती टाळायला पाहिजे. ती जर टाळली नाही तर होणारी संतती विकृत येते किंवा रोगिष्ट असते. मूलभूत जे अनुवंशिक रोग असतात ते वाढीला लागतात. म्हणून असे संबंध नको असं यमाने पहिला नियम केला आणि तो जगभर प्रचलित झाला. आज उदाहरण जर द्यायचं झालं, पारशी लोक संख्येने अगदी कमी आहेत, त्यामुळे आपसात लग्न होतात, त्यामुळे हे एका समान रक्ताचे संबंध होतात आणि म्हणून पारशांमध्ये अशा अनुवंशिक रोगांचं प्रमाण जास्त आढळतं, हे आज सायन्सने सुद्धा मान्य केलेलं आहे. यम त्यावेळी म्हणतो की यम बंधू आणि भगिनी यांचा विवाह निषिद्ध ठरण्याचा काळ लवकरच येत आहे. म्हणजे भाऊ बहीण यांचं लग्न होऊ नये ही प्रथा निर्माण होण्यापूर्वीचं हे विधान आहे, हे दिसतंय. आणि यमाला दिसतंय ते पुढे की असं असं पुढे पुढे होणार आहे, हे त्यांनी लिहून ठेवले वेदांमध्ये. हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून यमयमी संवाद म्हणजे काहीतरी हिडीस संस्कृती ही कल्पनाच चुकीची आहे, उलटा तो संस्कृतीचा आलेख आहे, उगम आहे, हे याच्यावरून आपल्याला दिसतं. आता ह्या कुंभयोनी असं म्हटलेलं आहे. कुंभयोनी म्हणजे काय? मातेच्या गर्भाशयात मुलाची वाढ नाही, गर्भाशयाच्या बाहेर एका कुंभामध्ये. हा प्रयोगसुद्धा वेदकाळी केलेला होता. वसिष्ठ आणि अगस्ती हे दोन ऋषी असे निर्माण झालेले आहेत. मित्र आणि वरुण हे दोन देवता होते, म्हणजे माणसंच होती पण अतिशय बुद्धिमान होती. त्यांनी स्वतःच्या वीर्यावर प्रयोग केला आणि ही दोन मुलं निर्माण झाली. कुंभामध्ये नाही, कुंभयोनी नाव जरी दिलं असलं तरी प्रत्यक्ष वेदामध्ये जो शब्द आहे तो पुष्कर आहे. पुष्करात उत्पन्न झाले. पुष्कर म्हणजे काय? पुष्कर म्हणजे कमळ असा अर्थ केला जातो. संस्कृत पंडित तसा अर्थ करतात. पण कमळात काही मुलाची उत्पत्ती होणं शक्य नाही, मग काय असेल? पुढे एका ठिकाणी त्याला

0: मित्र म्हटलंय, एका ठिकाणी कुंभ म्हटलंय, मग काहीतरी कुंभासारखं पात्र ज्याचं नाव पुष्कर होतं. पुष्करचा अर्थ काय? पुष म्हणजे पोसणे, वाढवणे, कर म्हणजे करणार, पोषण करणारं काहीतरी पात्र त्याला पुष्कर असं म्हणायचं. मग आजच्या भाषेत न्यूट्रिएंट मेडियम असलेली पेट्री डिश, म्हणजे ज्याच्यात जीव वाढवता येईल असं काहीतरी घटक, कुंभ, त्याला पुष्कर हे नाव दिलंय. म्हणजे जो शब्द वापरलाय तो सुद्धा सायंटिफिकच वापरलाय, हे महत्वाचं आहे. आणि त्या एकाच ठिकाणाहून एकाच पुष्करामधून त्यांनी अगस्ती आणि वशिष्ठ या दोघांची उत्पत्ती घडवलेली आहे मातेशिवाय. आजचं सायन्स मान्य करतं की फक्त नरापासून उत्पत्ती होऊ शकेल, माता पाहिजेच असं नाही. याच वशिष्ठांनी पुढे जे म्हटलंय ते महाभारतात लिहून ठेवलेलं आहे. वशिष्ठ म्हणतात की सामान्यतः नैसर्गिकदृष्ट्या माता आणि पिता एकत्र आले तरच अपत्य प्राप्त होतं, पण केवळ पित्यापासून मातेशिवाय उत्पत्ती होऊ शकते हे स्पष्टच आहे. का म्हटलं असं वशिष्ठांनी? वशिष्ठांचाच जन्म तसा आहे, त्यांना माता नव्हती म्हणून त्यांनी ते विधान केलं. आणि पुढे म्हणतायत पित्याशिवाय केवळ मातेपासूनही उत्पत्ती होऊ शकते. महाभारताची स्पष्ट वाक्य आहेत वेदांच्या आधाराने लिहिलेली, कारण वेदामध्ये अशा तऱ्हेचे प्रयोग केलेले होते आणि ते तशा तऱ्हेचे प्रयोग आज सायन्स करते. सगळे प्रयोग यशस्वी झालेले नाही. आता नराशिवाय केवळ मातेपासून पिल्ल होऊ शकतात हे सायन्सने शोधलंय. त्याला पार्थेनोजेनेसिस असं म्हणतात. पार्थेनोजेनेसिस हा शब्द आजच्या सायन्समध्ये वापरला जातो. काय त्याचा अर्थ? पार्थांसारखं, जेनेसिस म्हणजे जन्म. का हा शब्द वापरला? पार्थ म्हणजे कोण? पृथ्वी. पृथा म्हणजे कुंती. कुंतीच्या मुलांना पार्थ म्हणतात. पार्थ जसे जन्माला आले तसं पिल्ल जन्माला घालणं म्हणजे पार्थेनोजेनेसिस. का शब्द वापरला पाश्चात्य लोकांनी? माझ्या मतानी या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला, ही कल्पना उचलली, त्याच्यावर त्यांनी परिश्रम घेतले आणि नराशिवाय पिल्ल मातेकडून निर्माण करून दाखवली, म्हणून पार्थेनोजेनेसिस. हेच कुंतीने केलं होतं बरोबर. कुंतीला दुर्वासांनी तो मंत्र दिला होता. मंत्र म्हणजे तंत्र शिकवलं होतं, हे महत्वाचं ते लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा तऱ्हेची ही वैद्यकीय शास्त्रामधली प्रगती आपल्याला वेदामधून दिसते आणि ती पुढे महाभारत, रामायण या सगळीकडे पुराणापर्यंत आलेली आपल्याला आढळून येते. आता मगाशी सांगितलं की त्यांनी चमसाचे चार भाग केले, क्लोनिंग केलं म्हणजे पृथ्वी निर्माण केला. त्या पृथ्वीचा एक महत्वाचा भाग सांगतो की पृथ्वी म्हणजे एका माणसापासून दुसरा माणूस बनवणं. आजच्या सायन्सनी हे केलेलं नाही. त्याच्या पुढली महत्वाची गोष्ट, मेलेल्या वेनराशापासून मूल बनवलं होतं. मेलेल्या माणसापासून अजून कुणी दुसरं मूल बनवलेलं नाही. आज लोक म्हणतात आम्ही पुन्हा आइन्स्टाईन बनवू. सायंटिस्ट म्हणतात आइन्स्टाईन बनवू म्हणजे तो आइन्स्टाईन सारखा दिसणारा असेल, पण त्याच्यासारखी बुद्धी असेल याची खात्री नाही. हे सायन्सलाच कळत नाही, त्यांना वाटतं तेवढाच बुद्धिमान वेन. पण हा पूर्वीचा इतिहास वेदातला जर आपण बघितला तर लक्षात येतं वेन अतिशय दुष्ट होता, पण त्याचा क्लोन म्हणजे पृथ्वी, ज्याचं नाव पृथ्वी ठेवलं, हा अतिशय चांगला राजा होता. स्वभावाने अतिशय उत्तम होता, शरीराने वेनासारखा, स्वभावाने वेगळा. म्हणून आजचा आइन्स्टाईन जर आपण पुन्हा बनवला तर तो आइन्स्टाईन बुद्धिमान शास्त्रज्ञच होईल असं नाही, एखाद्या वेळी चोर दरोडेखोर सुद्धा होईल. याचं कारण क्लोनिंग शरीराचं होतं, ते मर्म नेमकं रुबूंनी सांगितलंय. अशा तऱ्हेचं विभाजन करायला पृथ्वी तत्व महत्वाचं असतं. त्याच्या जोडीला आप आणि अग्नितत्व ठीक आहे, पण मन हे त्याच्याही पलीकडलं आहे. त्यामुळे मनाचं म्हणजेच बुद्धीचं, ज्ञानाचं क्लोनिंग करणं अशक्य आहे, हे वेदाचं तत्व आहे आणि आजच्या सायन्सला ते मान्य करावं लागेल. आइन्स्टाईन शरीराने तसा दिसला तरी बुद्धीने तसा होणार नाही, हे मी आज सांगतोय. पुढे जेव्हा असा प्रयोग होईल त्यावेळी खात्री पटेल की वर्तकांनी वेदांच्या आधाराने जे सांगितलं तेच सत्य ठरलेलं आहे. वैदिक शास्त्रातली प्रगती वेदकाळी किती होती हे मी आता तुम्हाला दाखवून दिलं. पण फक्त वैद्यकीय शास्त्र आणि खगोलशास्त्र एवढंच प्रगत झालं होतं का? नाही, इतर शास्त्रही प्रगत झाली होती. या रुबूंबद्दल आत्ता सांगितलं, जे जेनेटिक इंजिनियर होते ते ऑटोमोबाईल इंजिनियरसुद्धा होते, कारण त्यांनी रथ बनवला होता. एक रथ घोड्याने ओढणारा बनवला, तो इंद्राला दिला, आणि दुसरा रथ असा बनवला ज्याला ओढण्यासाठी कुठल्याही प्राण्याची आवश्यकता नव्हती, स्वयंचलित होता, आणि तो पृथ्वीवर आणि आकाशात दोन्हीकडे उडू शकत असे. म्हणजेच थोडक्यात त्यांनी विमान बनवलं होतं, याच रुबूंनी बनवलं होतं. आणि ते कसं त्याचं वर्णन पुन्हा वेदात केलंय. त्या रथाला तीनच चाक होती. का तीन? आजच्या जगातल्या सगळ्या विमानांना तीनच चाक असतात ते लक्षात घ्या. कारण तीन हा त्रिकोण हा सगळ्यात स्थिर असा आकार आहे, तो कधी डळमळत नाही. म्हणून विमानांना तीन चाक, म्हणजे कधी पडणार नाही, तोल जाऊन विमान कधी पडणार नाही असं. या ऋभूंनी पहिल्यांदा विमान बनवलं, त्यानंतर ही प्रगती चालू राहिली. आणि वेदामध्ये अनेक ठिकाणी विमानांचा उल्लेख आहे, तो कमीत कमी 23 ठिकाणी विमानांचा उल्लेख येतो. आणि प्रत्येक ठिकाणी हेच वर्णन केलंय की तो रथ हा भूमीवरून जातो, पाण्यावरून जातो आणि हवेतून, आकाशातून, वायूतून सुद्धा जातो. म्हणजे तिन्ही ठिकाणी हिंडणाऱ्या या विमानांचा 23 ठिकाणी उल्लेख वेदामध्ये आलेला आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. लेखनाची कला त्यावेळी होती. अक्षर हा शब्दच ते सांगतो की जे झिजत नाही ते. वाणी ही बोलली जाते, बोलली की लगेच नाहीशी होते, पण एकदा लिहिलं की ते त्याचं क्षरण होत नाही, म्हणजे झिजत नाही, म्हणून अक्षर शब्द. असा इतका अर्थपूर्ण शब्द दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. आता लोक म्हणतात वेदकाळी लिहिण्याची कला नव्हती, पण वेदामध्येच त्याचा उल्लेख आहे. एका ठिकाणी स्पष्ट त्यांनी म्हटलंय की ही वाचा दिसते पण दिसत नाही, पण जो कोणी ज्ञानी आहे त्याला मात्र आपलं सर्वांग उघड करून दाखवते. का असं म्हटलं दिसते पण दिसत नाही म्हणजे काय? एक सांगतो, मोहेंजोदाराच्या उत्खननात काहीतरी लिहिलेलं आढळलं. काहीतरी लिहिलंय म्हणजे वाघ लिहिली गेली आहे. दिसतेय पण दिसत नाही, म्हणजे वाचता येत नाही, समजत नाही, हा अर्थ आहे तिथे. आणि म्हणून तो म्हणतोय की ही वाघ दिसते पण दिसत नाही, पण जो कोणी ज्ञानी आहे म्हणजे जो वाचायला शिकलाय त्याला आपलं पूर्ण अंग उघडं करून दाखवते, म्हणजे आपला अर्थ स्पष्ट करते. ही स्पष्ट रुचा आहे ज्याच्यात लिपीचा उल्लेख केलेला आहे. आता ही जी लिपी त्यांनी निर्माण केली ही पुन्हा सायंटिफिक आहे. अगदी ध्वनीशास्त्राला धरून देवनागरी लिपी ही तीच त्यांच्यापासून उद्भवलेली आहे. आपण जे बोलतो हे प्रत्येक ठिकाणी उच्चार आहे. क ख ग घ ङ हे वर्ग केलेत त्यांनी 5. हे क म्हणजे कंठ, हिथून आवाज निर्माण होतो. बघा क ख हिथूनच येतो, लगेच लक्षात येतं. दंत्य म्हणजे दाताला जीभ लावून जो उच्चार येतो तो दंत्य. त थ द ध न. ओष्ठ प फ व म म्हणजे आजच्या शरीरशास्त्राला धरून, ॲनाटॉमीला धरून ही लिपी त्यांनी निर्माण केली, हे महत्त्वाचं आहे. आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक उच्चार व्यक्त करण्यासाठी एकच अक्षर ठेवलं आहे, आणि ते अक्षर त्याचा एकच उच्चार असतो, दुसरा उच्चार नाही. इंग्लिशमध्ये तसं नाही, रोमन लिपीत तसं नाही. आता अ हा उच्चार किती प्रकारांनी करता येतो? ए ने अ उच्चार करता येतो, ई ने करता येतो. बर्थ बी ई आर टी एच, ब चा उच्चार ई ने केला. बर्थ बी आय आर टी एच, आय ने केला. वर्कमध्ये ओ ने अ उच्चार होतोय. पर्टमध्ये यू ने अ उच्चार होतो. हे बरोबर नाही, आपल्याकडे तसं नाही आहे. क म्हणजे कच. आता क चा उच्चार करताना इंग्लिशमध्ये कधी के वापरला जातो, कधी क्यू वापरला जातो, कधी सी, कधी सी एच, काही अर्थच नाही त्याला. आणि म्हणून माझं म्हणणं की वैदिक उच्चारशास्त्र आणि लिपीशास्त्र जर वापरलं तर आपण असं यंत्र बनवू शकू की जे बोलतो ते छापून बाहेर पडेल. 10,000 रुच्या असलेल्या वेदामध्ये किती ज्ञान भरलंय हे मी या 2 व्याख्यानात थोडक्यात आपल्याला सांगितलं. त्यात खगोलशास्त्रे, वैद्यकशास्त्रे, इंजिनिअरिंग शास्त्र, लिपीशास्त्र, उच्चारशास्त्र या सगळ्याचे बीज वेदामध्ये आहेत हे याच्यावरून आपल्याला पटलं असेल. त्या बीजाचा वापर करून त्याचे वृक्ष कसे करायचे हे आपल्या हाती आहे. त्यासाठी प्रयत्न करायला लागेल, तसे प्रयत्न आपण करावेत आणि वेदांच्या आधाराने नवीन नवीन संशोधन करावं. तसं केलं तर आपलं ज्ञानवैभव वाढेल आणि आजसुद्धा आपण सगळ्या जगावर स्वामित्व गाजवू शकू.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्री समर्थांच्या मनोबोधातला 6वा श्लोक आपण पाहतो आहोत. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. नको रे मना, काम नाना विकारी. नको रे मना, लोभ हा अंगीकारू. नको रे मना, मत्सरू दंभ भारू. या श्लोकामध्ये समर्थाने प्रमुख षडविकारापासून मनाला दूर राहायला सांगितलं आहे. मनुष्य एकदा विकारांच्या अधीन झाला की दिवसेदिवस त्याचं अधःपतन होत जातं, ते शेवट सर्वनाशापर्यंत पोचतो. भगवद्गीता म्हणते तसं, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे मनात विषयाचा ध्यास लागला की त्यातून काम, क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि सर्वनाश अशी ही विनाशाची परंपरा सुरू होते. या श्लोकात प्रथम क्रोधाचा उल्लेख केला आहे. पण क्रोधाचं मूळ कारण काम आहे. कामना म्हणजे आपल्याला जो आवडता विषय असेल तो पुन्हा पुन्हा मिळावा अशी इच्छा असते, अभिलाषा असते. काम पूर्ण होत जाईल तसा तसा लोभ वाढत जातो, आणि काम जर अपूर्ण राहिला तो क्रोध येतो. आणि काम, क्रोध, लोभ ही तिन्ही नरकाची द्वारे आहेत असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि या विकारामुळेच मनुष्य पापाचरण करायला प्रवृत्त होतो. आले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे. एकदा कामानंतर क्रोध आला की मनुष्य त्या तिरमिरीत काय वाटेल ते करेल, सांगता येत नाही. समाजात गुन्हे घडतात त्याला बरेच वेळा क्रोध हेच कारण असतं. मनासारखी गोष्ट घडली नाही की क्रोध, आणि त्यावेळी आतताईपणानं खुनासारखी भयंकर कृत्येही घडतात. त्याला त्याचा पश्चाताप होतो, पण नंतर त्यावेळी ती गोष्ट हातून घडून जाते. दररोज वर्तमानपत्रात अशा बातम्या आपण वाचतो. कामक क्रोधादी विकार याचे आश्रयस्थानच मुळी देह मनबुद्धी आहे. तेथेच त्याचं पोषण होतं आणि प्रसंगाप्रसंगानं हे विकार रुद्ररूप धारण करतात. अनुवंशिकतेमुळे रक्तातून देखील काही विकार अंगात भिनलेले दिसतात. आता हे विकार जर आवश्यक नाहीत, घातक आहेत, तर ते येतात का असा प्रश्न येतो. हे विकार काही प्रमाणात असतील तर आवश्यक आहेत, थोडं प्रमाण पाहिजे. देहधारणासाठी मर्यादित योग्य कामना हवी. क्रोध देखील थोड्या प्रमाणात हवा. मुलांना चांगलं वळण लागावं, नोकरांनी काम नीट करावं म्हणून प्रसंगी रागवावं लागतं असा क्रोध चालेल. पण हे विकार आपल्या ताब्यात हवेत आणि आपण जेथे त्याची गरज पडेल तेथे संयमपूर्वक आपल्याला त्याचा वापर करता येईल, तर ते गरजेचं आहे. आपण त्या विकारांच्या अधीन होता कामा नये. लोभ, मत्सर, द्वेष, दंभ या विचारांची, विकारांची व्यवहारात देखील फारशी गरज नाही. विवेक जागृत असेल तर ह्यांना आळ घालता येतो. लोभ म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तूंची, धनाची साठवण करणे, आणि मत्सर म्हणजे दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त काही मिळाले तर त्याबद्दल असूया वाटणं. त्यातून ईर्ष्या उत्पन्न होते. ज्याचा आपण मत्सर करतो त्याला त्याची कदाचित जाणीवही नसते, पण मत्सर करणारा मात्र उगीचच अंतःकरणात जळत राहतो, अस्वस्थ होतो, अशांत होतो. यापासून काय मिळतं असं पाहिलं तर काही नाही, उगीचच मत्सर. आपली प्रगती होण्याच्या दृष्टीनं थोडीफार स्पर्धा असावी, पण ती नकोप असावी. मी त्याच्यासारखा मोठा कर्तृत्व होईन असा प्रयत्न जरूर करावा, पण त्याने मन विकृत होऊ नये. दंभाची तर आवश्यकताच नाही आहे. जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याची खटपट कशाला, ढोंग कशाला? यापेक्षा प्रामाणिकपणे आपण ज्या स्थितीत आहोत त्यात समाधान मानावं. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी प्राप्त परिस्थिती येईल ती आनंदानं स्वीकारावी. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मनुष्याला शेवटी शांती, समाधान, आनंद हेच अपेक्षित असतं ना. ते कामक्रोध, लोभ, मत्सर, दंभ या विकारांच्या अधीन झाले तर कसं काय प्राप्त होणार? तेव्हा सावध व्हावं, विचारपूर्वक विवेकानं वर्तन करावं. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे प्रवास करायचा असेल, ईश्वर प्राप्तीचे ध्येय समोर असेल, तर ह्या सर्व विकारांना आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. शक्य असेल तर ध्यान साधनेनं मनाचं उन्मन म्हणजे अमन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्षण क्षण मनोलय चिदाकाशात करता आला तर मन निर्मळ होतं, विकार कमी होतात, शांती, तृप्ती, समाधान प्राप्त होतं आणि सर्व जीवन आनंदरूप होतं. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोतेहो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्राकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्राकरिता दर महा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

गाज रिसॉर्टमध्ये या, निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com, फोन 9890009553.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज 9:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान। वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक। वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00।
2: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, आषाढ शुद्ध षष्ठी अर्थात 19 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज कुमार षष्ठी आहे. मौजे रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथून संत श्री गुलाब बाबा महाराजांची पालखी आज प्रस्थान होत आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज बरडहून निघून साधुबोवाचा ओढा, धर्मपुरी कॅनॉल, कारुंडे, शिंगणापूर फाटा, पानसकरवाडी या टप्प्यांवरून नातेपुते इथे मुक्कामी पोहोचणार आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकी इथून निघून इंदापूर इथे मुक्कामी पोहोचणार आहे. कुरोली सिद्धेश्वर तालुका खटाव इथल्या श्री यशवंत बाबांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. सूर्य, चंद्र, अग्नि, इंद्र, वरुण, वायू इत्यादी 33 मुख्य देवतांपैकी ऋग्वेदातली एक महत्वाची युग्म देवता म्हणजे अश्विनी कुमार. अश्विनी कुमार हे कायम परस्परांसोबत राहतात. देवतांचे वैद्य आणि शल्य विशारद या अनुषंगाने वैदिक साहित्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे. शरीर पालन करणे, रोग नष्ट करणे, दीर्घायुष्य प्रदान करणे यासारखी कामं अश्विनी कुमार करतात. वेदांमधली 50 सूक्त अश्विनी कुमारांवरती आहेत, म्हणून त्यांना सूक्तांची देवताही म्हणतात. ऐतरेय ब्राह्मणात अश्विनौ वै देवानां भिषजौ असा उल्लेख आला आहे, त्यावरून ते देवांचे वैद्य आहेत हे स्पष्ट होतं. परंतु वेदामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात त्यांनी मनुष्यांवर चिकित्सा आणि शल्यक्रिया केल्याचं आढळतं. अश्विनी कुमार हे अत्यंत विद्वान वैद्य आणि रोगचिकित्सक आहेत. त्यांच्या निरनिराळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना विविध विशेषणांनी उल्लेखलेला आहे. ते रोगांचा नाश करणारे म्हणून ऋषादासऊ, राक्षव हणऊ अशी त्यांना अभिधानं दिली आहेत. तसंच ते सुंदर आणि अजर असल्याने त्यांना वल्गू म्हणजे सुकुमार, रत्नानी विभ्रतऊ म्हणजे रत्न धारण करणारे, तनुपऊ म्हणजे शरीराचं पालन करण्यासाठी समर्थ असणारे, अश्रांतऊ म्हणजे कधीही न थकणारे, अजरऊ म्हणजे जरारहित, युवानऊ आणि अर्वाचिनऊ म्हणजे कायम तारुण्यात असणारे, अस्त्रिधऊ म्हणजे शरीरात कोणताही दोष नसणारे, तन्वाशुंभ मानऊ म्हणजे शोभिवंत शरीर असणारे असं म्हटलं जातं. सारांश रूपाने असं म्हणता येईल की अत्यंत विद्वान, रोग करण्यात तत्पर, कुशल चिकित्सक, अनुशासनानुसार कार्य करणारे, जनतेचं संरक्षण करणारे आणि त्यांना सुख प्रदान करणारे आणि मर्त्यांचं रक्षण करणारे असे अश्विनी कुमार आहेत. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: या रथयात्रे प्रसंगी सुद्धा सूर्याच्या सह असणारे हे सगळे नवग्रह जे आहेत त्या नवग्रहांचीही तृप्तता करावी, प्रसन्नता प्राप्त करावी असं वर्णन या ठिकाणी केलं. नवग्रहांना हवनाच्या द्वारे आहुतीच्या द्वारे प्रसन्न करावं, त्यांना जो जो जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते ते अग्नीच्या माध्यमातून या नऊ ग्रहांपर्यंत पोचवावं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अरिष्ट किंवा अनिष्ट निर्माणच होत नाही. वाईट दूर करण्यासाठी या ग्रहांची जी संतुष्टता आहे ती या ठिकाणी म्हणली की त्यांना जे आवश्यक आहे ते द्यावं, त्यांना जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं. यापेक्षा माणूस जास्त काही देऊ शकत नाही की हेच का द्यावं असा एक प्रश्न निर्माण होतो. हे का द्यावं प्रश्न निर्माण होतो, माणसाच्या मनातले प्रश्न कधी संपतच नाही की ग्रहांना हे कसं काय पोचेल, ग्रहांना हे का द्यावं. अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात की आम्ही जे अग्नीच्या मुखात देणार आहोत किंवा हा यज्ञ प्रज्वलित होतो, अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याच्या मुखात द्यायचं आहे, मग ते त्या त्या ग्रहापर्यंत कसं पोचणार. मुळातच हा तत्वत मुद्दा आहे, तत्वत आहे, अग्नी तत्व आहे, सूर्य हे सुद्धा तत्व आहे. त्या त्या तत्वांना असणारे जे काही या गोष्टी आहेत त्या माध्यमातून पोचणार. तसंच जसं समोर असणारी व्यक्ती म्हणजे व्यक्तीने चैतन्य आहे, बोलणारी व्यक्ती सुद्धा चैतन्य आहे, ज्या माध्यमातून पोचणार आहे तेही माध्यम चैतन्य आहे. तिन्ही गोष्टी आहे की ज्याच्यापर्यंत शब्द पोचत आहे ते चैतन्य आहे, बोलणार आहे ते चैतन्य आहे, ज्या माध्यमातून जात आहे ते माध्यम सुद्धा चैतन्य आहे. तेच तत्व या ठिकाणी लागू आहे की ग्रह जे तत्व आहे, देणारं जे तत्व आहे आणि ज्या माध्यमातून ते जाणार आहे तेही काय आहे. तिन्ही गोष्टी, अग्नी हे तत्व आहे, जे ग्रह आहेत सूर्य हे सुद्धा तत्व आहे आणि त्यांच्यापर्यंत जाणारा हवीर भाग. आम्ही बाहेरचं रूप बघत राहतो, बाह्य स्वरूप बघत राहतो म्हणून त्यातला बाह्य बाहेरच्याच बाजूला दृष्टी राहते, अंतरंगातली गोष्ट कळत नाही, अंतरंगातलं लक्षात येत नाही. आता शब्द एखाद्या व्यक्तीपर्यंत जात आहे, एखाद्या देहापर्यंत जात आहे, पण त्याचा अर्थबोध होतो आतमध्ये असणाऱ्या चैतन्यामुळे अर्थबोध प्राप्त होतोय. एखाद्या निष्प्राण देहाकडे शब्द पोचलेत त्याला अर्थबोध होणार नाही, कारण तिथं चैतन्यच नाही. चैतन्यच नाही तर अर्थबोध कसा होईल. जिथं चैतन्य आहे तिथपर्यंत पोचतंय माध्यमही चैतन्य आहे आणि जिथून ते जात आहे तेही चैतन्य आहे. त्याकरता दिलेली आहुती मी हे म्हणतो की हे तूप आहे, अमुक आहे, हे आम्ही पदार्थ भौतिक अवस्था केवळ त्याची बघत राहतो. म्हणाले हे जाणणं आहे, हे अज्ञान आहे, हा वेडेपणा आहे असं म्हणून त्याच्यावर तो आरोप करत राहतो. पण त्यातलं तात्विकता त्यातली बघितली का, अग्नितत्वाच्या मुखात अग्नितत्वामध्ये ते विलीन होत आहे. बाह्यस्वरूप तर जळून भस्म होत आहे की टाकलेलं तूप हे तिथं नष्ट होणार आहे, त्यामध्ये जी आत गेलेलं तूप आहे ते जळून ते इंधन स्वरूपात जाणार आहे, तिथं टाकलेल्या समिधा जळून भस्म होणार आहे, पण त्यातलं तत्व कधीही नष्ट होत नाही. तत्व कदापि नष्ट होत नाही. ते तत्व म्हणजे जसं एक ऊर्जा दुसऱ्या ऊर्जेत रूपांतरित होते तसं तत्व सुद्धा एकमेकात सहज विलीन होत आहे. सहज म्हणत आहे की एका भांड्यातलं पाणी घेतलंय, दुसऱ्या भांड्यात जरी टाकलंय तरी हे पाणी त्या पाण्यात कसं मिसळलं, हे या भांड्यातलं होतं ते त्या भांड्यातलं होतं, हे जसं विभाजन करता येत नाही. पण भांडे मात्र वेगळे दिसतील, पण पाणी जे आहे ते वेगळं दाखवता येणारच नाही, कारण तत्वांचं एकत्रीकरण होतं. जसं दिलेली आहुती हवीर द्रव्य जे आहे त्यातलं तत्व एकत्रीकरण होतं, बाह्य स्वरूप तर नष्ट होणारच आहे, ते जळून जात आहे. म्हणून या बाह्य स्वरूपाकडे बघत बघत काही लोक आरोप करतात की हे अज्ञान आहे, हे जाणणं आहे, असा एक विनाश आहे, म्हणजे हे विपरीत आहे अशा प्रकारे म्हटलं जातं. पण तत्व हे कदापि नष्ट होत नाही. याकरता जेव्हा नवग्रहांची संतुष्टता म्हटली, त्या त्या ग्रहांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते त्यातून आपोआप प्राप्त होते. या मार्गाने ती व्यवस्था केलेली आहे ग्रह शांती. आणखी दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की ही शांती का करायची, त्या ग्रहांना ते द्यायचं ते का द्यायचं, अनिष्ट निवारण करण्यासाठी का द्यायचं, तर यथा बाण प्रहाराणाम वारणम कवचम स्मृतम तथा दैवोपदातानाम शांतिर्भवती वारणम. जसं शरीरावरती कवच धारण केलं की समोरून येणारे बाण त्याला काही करू शकत नाही, कितीही बाणांचा प्रहार झाला तरी ते शरीरापर्यंत येतील, लागतील आणि व्यर्थ होतील, खाली पडतील. जर कवच प्रधान केलेलं असेल तर त्याला बाणांची भीती नाही. तसं ज्याने हे शांतियुक्त कर्म केलं, ग्रहांना संतुष्ट केलं, तर ते कवच त्याच्या भोवती निर्माण झाल्यामुळे कितीही अनिष्ट अरिष्ट निर्माण झालं तरी ते त्याच्यापर्यंत येऊन सुद्धा व्यर्थ होत आहे, त्याचा आपोआप विनाश होतो, बंदोबस्त होतो, अशी ही जी व्यवस्था आहे. म्हणून या कुठल्याही चांगल्या कर्माच्या प्रसंगी त्या त्या ग्रहांची अनुकूलता घ्यावी, त्यांची संतुष्टता घ्यावी, कारण आपण ज्या सृष्टीमध्ये राहत आहोत त्यामधले हे सुद्धा एक अधिकारी आहे ज्या सृष्टीमध्ये आपण राहत आहोत. पृथ्वीसुद्धा जे काही ग्रह आहे तसं हे इतरही ग्रह आहेत, सूर्य त्यांचा स्वामी आहे आणि या सगळ्यांच्या निमित्ताने आपल्याला एकंदर अनुकूलता प्राप्त होते. याकरता जे श्रद्धापूर्वक आणि विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. अश्रद्धेने आणि अविचाराने जर केलं तर त्यात काहीही प्राप्त होणार नाही, पण श्रद्धापूर्वक आणि विचारपूर्वक जो हे कर्म करतो त्याला यशस्विता प्राप्त होते, हे निश्चित आहे. श्रद्धापूर्वक आणि विचारपूर्वक, अगदी विद्यार्थी जरी असला त्यांनी श्रद्धापूर्वक अभ्यास केला आणि विचारपूर्वक म्हणजे लक्ष देऊन अभ्यास केला की त्याला 100% यश प्राप्त होईल. विद्यार्थी जरी असला तरी श्रद्धापूर्वक आणि विचारपूर्वक केलं की यश प्राप्त होणार, पण अश्रद्धेने केलं आणि अविचार काही याला मी किंमत देत नाही, माझ्या दृष्टीने याला काही तितकी किंमत नाही, आता करायचं म्हणून करतो असं म्हणून ज्याने अभ्यास केला त्याच्या पदरात काही पडणार नाही. तशीच गोष्ट आहे की जे कोणी हे कृत्य कर्म करतील, आता ग्रहांच्या दृष्टीने आहे, नवग्रहाच्या दृष्टीने सांगितलं, मग केव्हा केव्हा अशा प्रकारचं नवग्रहांची संतुष्टता प्राप्त करावी, रथयात्रेच्या निमित्ताने सांगितलं की कुठलंही अनिष्ट अरिष्ट येऊ नये याकरता या ग्रहांना संतुष्ट करा, पण केव्हा केव्हा करावं, जेव्हा माणसाला काही एखादं कार्य यशस्वी करायचं आहे की हे कार्य आपलं यशस्वी व्हावं, हे आपल्या जीवनात फार महत्त्वपूर्ण आहे, हे घडणं आवश्यक आहे. असं जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही कार्य करायचं आहे, सत्कर्म चांगलं कार्य करायचं आहे, तेव्हा त्याने यशप्राप्तीसाठी नवग्रहांची अनुकूलता मिळवावी या शांतीच्याद्वारे. दुसऱ्या ज्याला काहीतरी आता धन मिळवायचं आहे, एखाद्या गोष्टीमध्ये धन मिळवायचं आहे, त्यानेही त्यासाठी करावं. ज्याला अपत्य प्राप्त करायचं आहे त्यानेही नवग्रहांना संतुष्ट करावं. जर कुठे अनावृष्टी आहे, ज्या भागात दुष्काळच आहे, तरीही त्याने ग्रहांची जर संतुष्टता प्राप्त केली तरीही परिस्थिती बदलते. एखाद्याला आरोग्य प्राप्त करायचं आहे तरी सुद्धा त्याने ग्रहांची अनुकूलता प्राप्त करावी. ज्याला आपल्याकडचे काही परंपरागत पैतृक दोष घालवायचे असतील त्यानेही ग्रहांची शांती करावी. ज्याला राज्य प्राप्त करायचं आहे, सत्ता मिळवायची आहे, त्यानेही ग्रहांची शांती करावी. ज्याने झालेला रोग दूर व्हावा, रोग शांत्यर्थ, पीडा शांत्यर्थ, अथवा ज्या वास्तूमध्ये राहतोय त्या वास्तूच्या संदर्भात, ज्या स्थानामध्ये परिसरामध्ये राहतोय त्या परिसराचे दोष घालवण्यासाठी सुद्धा ग्रहांची ही शांती योग्य मानलेली आहे. ग्रहपूज्या सदा रुद्र इच्छताम विपुलम यशः श्री कामा शांती कामो वा ग्रहयज्ञम सबाचरेत. आपण केवळ काही आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल तेव्हा नवग्रह जे ग्रहयज्ञ आदी कार्य करतो, विवाहादी अथवा उपनयन या प्रसंगी ग्रहयज्ञ आदी कार्य करतो. ह्याचं कारणच ते आहे की ते कार्य एकतर निर्विघ्न व्हावं, सर्व अरिष्ट जे दूर व्हावेत आणि अनुकूलता प्राप्त होण्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून त्यात आणखी हवन करत असताना, कारण देव तिन्ही गोष्टी आहेत, एकतर ग्रहांच्या प्रसन्नतेसाठी त्यांना जी आहुती आहे, दुसरी आहे की त्यांची स्तुती अथवा जप, आणि तिसरी गोष्ट आहे त्यांच्या निमित्ताने दान धर्मादी आहे. ज्याला ज्याला जे शक्य आहे ते तो करतो. एखाद्याला क्षमता आहे तो दानधर्मातून कार्य करतो, एखाद्याला क्षमता आहे तो हवनादी कार्य करतो, एखाद्याला क्षमता आहे की मी दानही करू शकणार नाही, हवनादी करू शकणार नाही, मी स्तुती मात्र करीन, त्यांचा जप करीन, अशा प्रकारचं असतं. पण हे देवता तीनही माध्यमातून, ग्रहसुद्धा तीनही माध्यमातून कृपा करतात. त्यातही हवन करत असताना हवीर द्रव्यामध्ये विशेषतः घृत आणि तिल हे दोन हविष्यान्न किंवा हवीर द्रव्य मानलेले आहेत. घृत म्हणजे तूप आणि तिल हे हवीर द्रव्य मानलेले आहेत. तर हे देवतांसाठी वास्तवात अमृत स्वरूपच आहेत घृत अथवा, कारण देवतांच्या संदर्भात म्हटलंय की आज्यम सुराणाम आहारम, आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम, आज्यम परमं पवित्रम. घृत हे इतकं पवित्र आहे, तूप इतकं पवित्र आहे की ते मुळात सार आहे, सत्वांश आहे. असं असल्यामुळे देवतांना तो आहार घृताचा अग्नीच्या माध्यमातून मिळालेला अतिशय प्रिय आहे. आणि तिल हे सुद्धा कश्यपांपासूनच निर्माण झालेले असल्यामुळे देवतांना ते अतिशय प्रिय आहे. कश्यपांगजः कश्यपांपासून निर्माण झालेले, याकरता स्नाने दाने तथा होमे तर्पणे यशने पराहा. स्नानदानाच्या माध्यमातून, हवनाच्या माध्यमातून हे जे विषय सांगितले या ठिकाणी, अशा पद्धतीने सूर्याची ही उपासना जी म्हटलेली आहे हे ऐकत असताना राजा शतानिकाच्या मनात लगेच विचार आला की सूर्याचं एवढं महात्म्य आहे आणि त्याच सूर्याच्या कृपेने माझ्या पितामहांचे पितामह युधिष्ठिर महाराज यांना प्रत्यक्ष सूर्यनारायणाने अक्षय पात्र दिलं होतं वनवासाच्या कालावधीमध्ये, त्यांना कोणाकडेही याचना करावी लागू नये, कारण ते क्षत्रिय आहेत, त्यांना याचना करण्याची गरज नाही. याचना करावी लागू नये, सूर्याची उपासना युधिष्ठिराने केल्याबरोबर प्रत्यक्ष सूर्याने अक्षय पात्र दिलेलं आहे राजा युधिष्ठिराला, आणि याची आठवण राजा शतानिकाला झाली. हा विषय ऐकत असताना की हे अक्षय पात्र सूर्यपात्र जे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या क्षणी याचना केली तेव्हा अन्न प्राप्त होत आहे, सूर्याच्या कृपेने अन्न प्राप्त होत अशी व्यवस्था आहे. म्हणून तर जो प्रसंग आपणाला ज्ञात आहेच की दुर्वासांना रात्रीच्या प्रसंगी येण्याचं की सूर्यास्त झाल्यानंतर त्या पात्रातून अन्न मिळणार नाही, कारण सूर्यास्त झाल्यानंतर सूर्याच्या कृपेने काही मिळणार नाहीये, सूर्य जोपर्यंत तळपतोय तोपर्यंत ते मिळणार आहे, अशी जी व्यवस्था आहे. असं जे पात्र राजा युधिष्ठिराला मिळालेलं होतं तसं सूर्याच्या कृपेने अन्न मिळत आहे, सूर्याच्या कृपेने तेज प्राप्त होत आहे, सूर्याच्या कृपेने बल प्राप्त होत आहे, आयु प्राप्त होत आहे, मंत्रशक्ती सुद्धा सूर्याच्या कृपेने, मंत्र सिद्ध सुद्धा होतात ते सूर्याच्या कृपेने आहे. म्हणून थोडक्यात म्हणायचं तर सूर्य म्हणजे केवळ प्रकाश नाही, सूर्य एक तत्व आहे. जसं गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, गुरु हे जसं तत्व आहे तसं सूर्य म्हणजे केवळ प्रकाश नाही, सूर्य म्हणजे केवळ ग्रह नाही, तर सूर्य म्हणजे तत्व किंवा या विश्वामध्ये या सगळ्या गोष्टी प्रदान करणाऱ्या आहे, जी दृश्य अदृश्य शक्ती सुद्धा त्याच्या दृष्टीने प्राप्त होते कृपेने. म्हणून सुमंत ऋषी सांगतायत की ज्याच्या मुखातून सूर्याचं स्तवन नित्य होत असतं त्याची जीभ खरोखर धन्य आहे, सूर्याची स्तुती करणारा जो आहे. असं वेदांनी सौर सूक्ताच्याद्वारे म्हटलं, पौराणिक स्तोत्र सुद्धा आहेत, पुराणांच्या द्वारे सुद्धा सूर्याची स्तुती, विविध ऋषींनी सुद्धा सूर्याची स्तुती केली, विविध मंत्रांच्या द्वारे स्तुती केलेली आहे. म्हणून या ठिकाणी सुमंत ऋषी सांगतायत की जसं सर्व रत्नांचा आश्रय मेरू पर्वत, नाना प्रकारची रत्न त्या मेरू पर्वतामध्ये आहेत, किंवा नाना प्रकारची आश्चर्य बघायला मिळतात ती आकाशामध्ये. आम्ही पृथ्वीवरची आश्चर्य म्हणतो, पण त्या आश्चर्यांपेक्षा अनेक आश्चर्य जे आहेत ते आकाशामध्ये आहेत. जे खगोलशास्त्रज्ञ आकाशाकडे बघता बघता रोज त्यांना नवनवीन जाणीव होते, काहीतरी नवीन सापडतं, आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही की आज हा शोध लागला, हा ग्रह दिसला, काहीतरी वेगळं आकाशामध्ये दिसलं. आकाशामध्ये त्यांना जे काय आश्चर्याहून आश्चर्य जे काय प्राप्त होतं. सर्व तीर्थांचा आश्रय एकाच ठिकाणी बघायला मिळतो, ती म्हणजे गंगा. सर्व तीर्थांचा आश्रय गंगा, सर्व रत्नांचा आश्रय मेरू पर्वत, सर्व आश्चर्यांचा आश्रय आकाश, तसं सर्व देवतांचा आश्रय म्हणजे सूर्य. सर्व देवतांचा आश्रय सूर्य. म्हणून सूर्याची उपासना ही सर्वोत्तम उपासना म्हटलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला या ठिकाणी सुमंत ऋषींनी की सूर्याची उपासना ज्याला योगामध्ये सुद्धा सूर्याची उपासना सर्वात महत्त्वाची, ज्याला योग सिद्ध करायचा आहे त्याला सूर्यकृपा सुद्धा प्राप्त करून घेतली पाहिजे, सूर्याची अनुकूलता त्याने मिळवली पाहिजे. तर तो ज्या योगशास्त्राचा अभ्यास करणार आहे, योगविद्येचा अभ्यास करणार आहे, ती सिद्ध होऊ शकते. अन्यथा सूर्याशिवाय योगशक्ती प्राप्त होत नाही असा एक महत्त्वपूर्ण विधान या ठिकाणी केलं आहे. सूर्याशिवाय योगशक्ती प्राप्त होत नाही, कारण योगाची व्याख्याच केलेली आहे की योगश्चित्त वृत्ती निरोधा. महर्षी पतंजलींनी केलेली व्याख्या आहे योगाची की योगश्चित्त वृत्ती निरोधा. चित्ताच्या ज्या विविध वृत्ती आहेत, ज्या बहिर्गामी आहेत, बाहेर नेणाऱ्या आहेत, विचलित करणाऱ्या आहेत, अशा सगळ्या वृत्तींना थांबवून प्रतिरोध निर्माण करून त्यांना अंतर्मुख करण्याची जी क्रिया आहे त्याला योग असं म्हटलंय. योगश्चित्त वृत्ती निरोधा. आणि यामध्ये जी इंद्रियांना जिंकण्यापासून मनावरती ताबा मिळवणं इत्यादी जे आहे ते अगदी द्वंद्वातीत स्वभाव बदलण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी योगामध्ये समाविष्ट आहेत की इंद्रियांना नियंत्रणात ठेवणं, मनावरती मनाला सुद्धा जिंकणं, श्वासाला जिंकणं, सगळ्या गोष्टी द्वंद्वातीत होण्याच्या सुद्धा या योगामध्ये समाविष्ट आहे. पण हे कधी कशामुळे शक्य होतं, तर सूर्य तत्व अनुकूल झालं शरीरामध्ये की या सगळ्या एक एक गोष्टी आपल्याला अनुकूल होऊ लागतात. सूर्य तत्व अनुकूल झालं की त्यामुळे मग इंद्रियांना सुद्धा नियंत्रणात ठेवणं, मनाला सुद्धा स्थिर करणं, स्वभाव अंतकरणाच्या वृत्तींमध्ये बदल घडवून आणणं, या सगळ्या गोष्टी सूर्य उपासनेने सूर्याच्या शक्तीने प्राप्त होतात. म्हणून जे कोणी सूर्याची आराधना करतात त्यांना योगसुद्धा, योगसिद्धी त्या तर आहेच आहे, पण त्यापेक्षा योगविद्या जी आहे, योगशास्त्र जे आहे, तेही त्यांना अनुकूल होतं. आणि जे कोणी या मार्गाने जात नाही, अर्थात ते अल्पायू ठरतात. जे कोणी सूर्याची उपासना किंवा सूर्याकडे दुर्लक्ष करणारे आहेत, असणारं तेज थोडक्यात म्हटलं तर एवढं मोफत सगळं प्राप्त झालेलं आहे, त्यासाठी कुठलं काही मूल्य देण्याची गरज नाही, फक्त सन्मुख होण्याची गरज आहे एवढंच म्हटलंय. नुसतं सन्मुख झालं तरी सुद्धा सूर्याची ऊर्जा ही आपोआप त्याच्याकडे येऊ लागते. पण जर त्याने तेही टाळलं की उदित होणारा, उदयाला येणाऱ्या सूर्याचं दर्शन घेणं, त्याला साधा नमस्कार करणं, त्याचे किरण आपल्या शरीरावर पडावेत जे नेत्रांना सुद्धा शक्ती देणारे आहेत, प्राणाला सुद्धा शक्ती देणारे आहेत, इंद्रियांना सुद्धा शक्ती देणारे आहेत असे हे सगळे सूर्यकिरण शरीरावरती पडावेत आणि सात्विकरित्याने यावेत. हो, मुद्दा म्हटलंय सूर्याचे किरण शरीराकडे सात्विक वृत्तीने यावेत म्हणजे सात्विकता वाढेल. थोडक्यात म्हटलंय सात्विक वृत्तीने यावेत म्हणजे असं नाही की समुद्र किनाऱ्यावर सूर्यस्नान करत पडून राहावं, तसा मुद्दा म्हटला नाही. म्हणून सात्विक वृत्तीने शब्द वापरला की सूर्योदय होताना सूर्याचे किरण सात्विक रीतीने आपल्याकडे आकर्षित व्हावेत की यावेत साठवावेत अशी जी सूर्याची जी उपासना करणं आहे तो निश्चितच अल्पायु न होता दीर्घायू होतो. सरोगमुक्तो दीर्घायू सुखी पुष्टींच विंदती, सरोगमुक्तो दीर्घायू अशी ही सूर्य आराधना सूर्य उपासना या ठिकाणी सांगितली. आणि त्यामध्ये मग अनेक गोष्टी आहेत की सूर्याच्या संबंधाने यज्ञ करणं आहे, जसं सौर याग सुद्धा आहे यज्ञ करणं आहे, नित्य सूर्यपूजन आहे, नित्य सूर्याला अर्घ्य प्रदान करणं आहे, सूर्याला नमस्कार करणं आहे, सूर्यमंत्राचा जप करणं आहे, सूर्याच्या या विशिष्ट ज्या तिथी आहेत वार आहेत त्या दिवशी व्रत उपवासादी करणं आहे, अन्नदानादी भोजनादी करणं आहे, हे सूर्यनारायणाच्या उपासनेतील विविध भाग आहे. ज्याला ज्या पद्धतीने करणं आहे तो त्या आपापल्या क्षमतेप्रमाणे करू शकतो. आणि हा जसा एवढंच नव्हे तर अगदी काहीच जरी झालं नाही तरी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की दुर्ग संसार कांतारम अपारम अभिधावताम एक सूर्य नमस्कारो मुक्ती मार्गस्य दर्शकः. बाकी काहीही जरी नाही झालं, कारण हा संसार किंवा हा प्रपंच असा आहे की त्या प्रपंचामाग हा धावत असतो आणि रोजची धावपळ चाललेली असते आणि या धावपळीमुळे त्याला की सगळं काही यज्ञ नाही पूजन नाही व्रत नाही उपवास नाही काही करता येत नाही तरी एकच सूर्य नमस्कार एक नमस्कार सुद्धा त्याला मुक्ती मार्गस्य दर्शकः, एक नमस्कार सुद्धा खूप काही देणारा आहे. म्हणून थोडक्यात म्हटलं तर हा सूर्य उपासने संबंधीचा क्रियायोग आहे, आराधनेचं हे विधान आहे. याकरता माणसाची मन बुद्धी दृष्टी कर्म याद्वारे ते करण्यासाठी त्याने तत्पर हवं. एवढाच विषय या ठिकाणी जो अतिशय सुंदर रीतीने मांडलेला आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्री समर्थांच्या मनोबोधातला 6वा श्लोक आपण पाहतो आहोत. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. नको रे मना, काम नाना विकारी. नको रे मना, लोभ हा अंगीकारू. नको रे मना, मत्सरू दंभ भारू. या श्लोकामध्ये समर्थाने प्रमुख षडविकारापासून मनाला दूर राहायला सांगितलं आहे. मनुष्य एकदा विकारांच्या अधीन झाला की दिवसेदिवस त्याचं अधःपतन होत जातं. ते शेवट सर्वनाशापर्यंत पोचतो. भगवद्गीता म्हणते तसं, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे मनात विषयाचा ध्यास लागला की त्यातून काम, क्रोध, संमोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश आणि सर्वनाश अशी ही विनाशाची परंपरा सुरू होते. या श्लोकात प्रथम क्रोधाचा उल्लेख केला आहे. पण क्रोधाचं मूळ कारण काम आहे. कामना म्हणजे आपल्याला जो आवडता विषय असेल तो पुन्हा पुन्हा मिळावा अशी इच्छा असते, अभिलाषा असते. काम पूर्ण होत जाईल तसा तसा लोभ वाढत जातो. आणि काम जर अपूर्ण राहिला तो क्रोध येतो. आणि काम, क्रोध, लोभ ही तिन्ही नरकाची द्वारे आहेत असं भगवंतांनी सांगितलं आहे. आणि या विकारामुळेच मनुष्य पापाचरण करायला प्रवृत्त होतो. आले क्रोधाचे काविरे, पिशाच्या परी वावरे. एकदा कामानंतर क्रोध आला की मनुष्य त्या तिरमिरीत काय वाटेल ते करेल, सांगता येत नाही. समाजात गुन्हे घडतात त्याला बरेच वेळा क्रोध हेच कारण असतं. मनासारखी गोष्ट घडली नाही की क्रोध, आणि त्यावेळी आततायीपणानं खुनासारखी भयंकर कृत्यही घडतात. त्याला त्याचा पश्चाताप होतो, पण नंतर त्यावेळी ती गोष्ट हातून घडून जाते. दररोज वर्तमानपत्रात अशा बातम्या आपण वाचतो. कामक क्रोधादी विकार याचे आश्रयस्थानच मुळी देहमनबुद्धी आहे. तेथेच त्याचं पोषण होतं आणि प्रसंगाप्रसंगानं हे विकार रुद्ररूप धारण करतात. अनुवंशिकतेमुळे रक्तातून देखील काही विकार अंगात भिनलेले दिसतात. आता हे विकार जर आवश्यक नाहीत, घातक आहेत, तर ते येतात का असा प्रश्न येतो. हे विकार काही प्रमाणात असतील तर आवश्यक आहेत, थोडं प्रमाण पाहिजे. देहधारणासाठी मर्यादित योग्य कामना हवी. क्रोध देखील थोड्या प्रमाणात हवा. मुलांना चांगलं वळण लागावं, नोकराने काम नीट करावं म्हणून प्रसंगी रागवावं लागतं असा क्रोध चालेल. पण हे विकार आपल्या ताब्यात हवेत आणि आपण जेथे त्याची गरज पडेल तेथे संयमपूर्वक आपल्याला त्याचा वापर करता येईल, तर ते गरजेचं आहे. आपण त्या विकारांच्या अधीन होता कामा नये. लोभ, मत्सर, द्वेष, दंभ या विकारांची व्यवहारात देखील फारशी गरज नाही. विवेक जागृत असेल तर ह्यांना आळ घालता येतो. लोभ म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तूंची, धनाची साठवण करणे. आणि मत्सर म्हणजे दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त काही मिळाले तर त्याबद्दल असूया वाटणं. त्यातून ईर्ष्या उत्पन्न होते. ज्याचा आपण मत्सर करतो त्याला त्याची कदाचित जाणीवही नसते, पण मत्सर करणारा मात्र उगीचच अंतःकरणात जळत राहतो, अस्वस्थ होतो, अशांत होतो. यापासून काय मिळतं असं पाहिलं तर काही नाही, उगीचच मत्सर. आपली प्रगती होण्याच्या दृष्टीनं थोडीफार स्पर्धा असावी, पण ती नकोप असावी. मी त्याच्यासारखा मोठा, कर्तृत्व होईन असा प्रयत्न जरूर करावा, पण त्याने मन विकृत होऊ नये. दंभाची तर आवश्यकताच नाही आहे. जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याची खटपट कशाला, ढोंग कशाला? यापेक्षा प्रामाणिकपणे आपण ज्या स्थितीत आहोत त्यात समाधान मानावं. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी प्राप्त परिस्थिती येईल ती आनंदानं स्वीकारावी. ठेविले अनंतय तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मनुष्याला शेवटी शांती, समाधान, आनंद हेच अपेक्षित असतं ना. ते कामक्रोध, लोभ, मत्सर, दंभ या विकारांच्या अधीन झाले तर कसं काय प्राप्त होणार? तेव्हा सावध व्हावं, विचारपूर्वक विवेकानं वर्तन करावं. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे प्रवास करायचा असेल, ईश्वरप्राप्तीचे ध्येय समोर असेल, तर ह्या सर्व विकारांना आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. शक्य असेल तर ध्यान साधनेनं मनाचं उन्मन म्हणजे अमन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्षण क्षण मनोलय चिदाकाशात करता आला तर मन निर्मळ होतं, विकार कमी होतात, शांती, तृप्ती, समाधान प्राप्त होतं आणि सर्व जीवन आनंदरूप होतं. हरिओम तत्सत. श्रीराम.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरिता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत. संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहे.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ गजानन नावाचा एक ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता. त्याला देव पूजा करण्याचा विलक्षण छंद जडला होता. चार घरी पूजा करून तो आपली उपजीविका चालवायचा. रोज संध्याकाळी तो काय करायचा तर मातीचा शिवलिंग तयार करायचा, त्याची पूजा करायचा आणि ते शिवलिंग विहिरीत विसर्जित करायचा. सूर्यास्ताच्या आत हा पूजाविधी आटपायचा. लोकांना गजानन ब्राह्मणाचा हा छंदिष्टपणा पाहून आश्चर्य वाटायचं. काही लोक त्याला सांगायचे की ही पूजा शास्त्राला अनुसरून नाही, परंतु हा ब्राह्मण इतका छंदिष्ट वृत्ती

0: असा होता की तो लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देत नसे. एकदा काय झालं तर तो स्वामींच्या दर्शनाला गेला होता. समर्थांभोवती खूप गर्दी होती. स्वामींच्या लक्षात आलं की गजानन ब्राह्मण दर्शनाला आला आहे. स्वामींच्या ध्यानात त्या ब्राह्मणाचा हा लोकविलक्षण छांदिष्टपणा आला होता. त्यांनी ठरवलं की आज या ब्राह्मणाला त्याच्या ह्या प्रतिमा पूजेतून मुक्त करायचं. ब्राह्मण त्या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होता. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. प्रतिमा पूजा कशी करायची हा त्याच्या पुढे प्रश्न पडला होता. म्हणून त्याने काय केलं तर तिथेच जी माती होती ती गोळा केली आणि त्यात तांब्याभर पाणी ओतलं. पाणी नेहमीपेक्षा जास्त ओतलं तर गेलंच, परंतु आश्चर्य म्हणजे तांब्यातलं पाणी संपतच नव्हतं. ब्राह्मणाने तांब्या बाजूला ठेवला तरी पाणी ओसंडून वाहू लागलं. माती पातळ झाली, शिवलिंग तयारच होईना. ब्राह्मणाला काळजी वाटू लागली. तेवढ्यात स्वामी समर्थांचा आवाज घुमला. अरे गजानना, किती दिवस तू ही माती चिवडीत बसणार आहेस? त्यापेक्षा ओम नमः शिवायचा स्वर हृदयाच्या गाभाऱ्यात अष्टौ प्रहर घुमाव. रोज ही अशी माती कालवून परमेश्वराचं दर्शन तुला कदापिही घडणार नाही. त्या क्षणी काय झालं तर गजानन ब्राह्मणाचे डोळे खाडकन उघडले. स्वामींच्या बोलण्याचा त्याच्यावर इतका जबरदस्त परिणाम झाला की त्याची जन्माची ही खोड एका क्षणात मोडली. स्वामींच्या तो पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, आयुष्य माती कालवण्यात गेलं, आजपासून मी फक्त तुमचीच पूजा करणार.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण प्रत्येक जण आयुष्यभर प्रतिमांची पूजा करत आयुष्य अक्षरशः वाया घालवतो. सगुण पूजेला मर्यादा आहेत हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. तुम्हाला अंतःकरणापासून सांगतो की भगवंताच्या सगुणोपासनेतून कधीतरी सुटका करून त्याच्या निर्गुण निराकार आणि ब्रह्मांडव्यापी स्वरूपाकडे आपली नजर स्थिर व्हायला नको का? ह्यासाठीच सद्गुरूचे आशीर्वाद लागतात, त्याचा सहवास लाभावा लागतो, तरच आपली भगवंत भक्ती शाश्वत पातळीवर फुलून येते. त्यासाठी अखंड नामस्मरण आणि संत सहवास मात्र अतिशय आवश्यक आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 19 जुलै. साधनाची 4 अंग. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नसे, तसंच तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावं आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती वेळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज तुम्ही असं करत जा म्हणजे 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवलं आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असं समजावं. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. 2 गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. 3 गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावं, त्याचं महत्व फार आहे. 4 गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवणं. परमात्म प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटताच कामा नाही. ज्यांना ते वाटतं त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली उद्या दुसरी करायची राहिली अशी इच्छा का असावी?

तो एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानेच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं होतं। गुरु आज्ञेपरते दुसरं त्याला साधनच नसतं, तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते। आणखी काय करायचं आहे असं त्याच्या ध्यानी मनीही येत नाही। अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री

7025 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक यांचं व्याख्यान.
1: आता हा जो प्रयोग क्लोनिंगचा, मी 76 साली ज्यावेळी सांगितलं त्यावेळी क्लोनिंग हा शब्द सुद्धा निर्माण झालेला नव्हता आजच्या सायन्समध्ये. तो 1997 साली निर्माण झाला. 76 साली मी जे सांगितलं ते वेदाचं. काय सांगितलं वेदामध्ये? या रुभूंना देवत्व दिलं. 3 भाऊभाऊ होते रुभी, हे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. हे 3 भाऊभाऊ होते म्हणजे माणसंच होती. ती माणसं होती तरी त्यांनी 5 गोष्टी अशाच करून दाखवल्या की त्यांना लोकांनी देवत्व दिलं. मी देव मानून त्यांचा आदर सत्कार करायला लागले. काय केले होते या 5 गोष्टी? त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गाईला खूप दूध मिळवून दिलं. हा त्यांचा पहिला प्रयोग आहे. काय म्हणण्याचं कारण असं गाईला खूप दूध मिळवून दिलं, याचा थोडा विचार केला की कळतं. गाय किंवा म्हैस म्हणजे गोवंशातल्या माद्या खूप दूध देतात. खूप म्हणजे किती? त्यांच्या पिल्लांना पुरून सुद्धा जास्त दूध मिळतं. म्हणूनच मनुष्य हा त्यांच्यावर दुधासाठी अवलंबून आहे. या गाई म्हशींसारखे बाकीचे प्राणी आहेत. आता हत्तीण तर केवढी मोठी असते, पण हत्तीणीचं दूध मानवाला पुरेल एवढं नसतं. सांडणी म्हणजे उंटीण म्हणतात, तिचंही दूध एवढं नसतं. घोडी, गाढवी ही जे सगळे प्राणी आहेत यातल्या माद्या गाई म्हशीं इतकं दूध देत नाहीत. आणि म्हणून ह्या वेदातल्या उल्लेखाला महत्व आहे की या रुभूंनी पहिली गाय बनवली जी खूप दूध द्यायला लागली. मग हे जेनेटिक इंजिनिअरिंग शास्त्रच आहे. त्याचा वापर ऋग्वेदात या रुभूंनी केला आणि गाईला दूध देण्याची निर्मिती दिली. हीच गाय पुढे तो वंश चालू झाला आणि आजच्या गाई म्हशी पुष्कळ दूध देऊ लागल्या. मी हा अगदी पहिला उल्लेख. हे महत्वाचं काम. त्यात आणखीन महत्वाचं काम, त्यांनी 2 घोडे बनवले, ते रथाला जोडले आणि तो रथ पळवून दाखवला. याच रुभूंनी आपल्या वृद्ध माता पित्यांना पुन्हा तरुण बनवलं हे स्पष्ट म्हटलंय. मी आधीचा उल्लेख मी केला चव्हाणाचा, तो अश्विनी कुमारांनी केला होता. आणि या रुभूंनी स्वतःच्या माता पित्यांना पुन्हा तरुण बनवलं. कसे होते माता पिता? स्पष्ट त्यांनी म्हटलंय, ओंडक्यासारखे पडून होते इतके म्हातारे झालेले होते. त्यांना पुन्हा तारुण्य दिलं. असा प्रयोग आजच्या जगात कुणी केलेला आहे? कुणीही नाही. आणि म्हणून ठामपणे म्हणतो की आमच्याकडे जे सायन्स आहे वैदिक विज्ञान हे आजच्या सायन्सपेक्षा प्रगत आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही काम करायला पाहिजे. ती जर चेतावणी आपल्याला मिळाली आणि असं काम करायला लागलो तर आपणही वेदासारखं विज्ञानात पुढे जाऊ शकू. आता पुन्हा क्लोनिंगबद्दल सांगतो. या क्लोनिंगबद्दल काय केलं? पूर्ण इतिहास वेदामध्ये क्लोनिंगचा देऊन ठेवलेला आहे. हे रुभू 3 भाऊ होते. त्यांनी गायींचे गोठे निर्माण केले होते, अनेक गायी सांभाळल्या होत्या आणि त्या गायींना ते पुत्रवत प्रेम देत असत. मे पुत्र जसा मातेला सांभाळतो तसे हे त्या गायींना सांभाळत असत. त्यात पुढे ते प्रयोग करताना असं म्हटलंय की काही गायींची पिल्लं मेली, त्यांना यांनी नवीन पिल्लं दिली. ज्या पिल्लांची माता मेली होती त्यांना नवीन माता दिली. म्हणजे गायींना सांभाळून त्यांचं एकमेकातलं प्रेम कसं आहे ते पाहून त्याच्यावर प्रयोग यांनी चालू केले होते. आणि हे प्रयोग केल्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की आपण नवीन गायच निर्माण करू शकू. आणि म्हणून त्या लोकांनी, त्या तिघांनी गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय बनवली. तिला विश्वरूपा असं नाव दिलं. विश्वरूपा म्हणण्याचं कारण विश्वातल्या गायी जशा असतात त्याच रूपाची ती गाय बनली होती म्हणून विश्वरूपा. त्याच्या आधी त्यांनी 2 घोडे बनवले होते. ही विश्वरूपा गाय त्यांनी ब्रह्मदेवाला दिली आणि ते 2 घोडे बनवले होते ते इंद्राला दिले. आणि त्या इंद्राने ते घेतले, रथाला जोडले, रथ पळवला, हे सगळं दिलंय. त्या घोड्यांना हरी हे नाव त्यांनी दिलं होतं. हरी म्हणजे चपळ. ते घोडे अतिशय चपळ होते, वेगाने पळायचे म्हणून हरी. ही विश्वरूपा गाय बृहस्पतीला दिली. बृहस्पती हा त्यावेळचा विद्वान मनुष्य, त्याला भेट दिली, त्यांनी ती स्वीकारली. म्हणजे हे काल्पनिक नाही हे याच्यावरून दिसतं. हे सगळे त्यांनी प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले होते आणि त्यात यश मिळवलं होतं. आता ह्या प्रयोगाच्या मध्ये अशी एक घटना घडली की ते प्रयोगात इतके तल्लीन झाले होते की यज्ञाचं बोलवणं आलं तरी ते यज्ञाला गेले नाहीत. आता वेदकाळी यज्ञ महत्वाचे मानले जात होते. यज्ञाला न जाणं म्हणजे पापच मानलं जात होतं. पण ते त्यांनी स्वीकारलं कारण त्या ह्या स्वतःच्या कामाचं महत्व त्यांनी जाणलेलं होतं. यज्ञाला मग जाऊ असं ते म्हणले, आम्ही हे काम आधी करणार. आणि मग त्यांनी खूप वर्ष खपून खूप श्रम करून, बुद्धीचे श्रम करून, तेही म्हटले वेदांनी, त्यांनी त्या गायीच्या त्वचेपासून गाय बनवली. किती काम केलं असेल कल्पना करण्यासारखं आहे. आणि किती आजच्या सायन्सला धरून सगळे प्रयोग केले हे आपल्याला दिसतं. आता ही जी गाय बनवली याच्या आधी त्यांनी काही चमत्कार केले होते आणि त्या चमत्काराला त्यांनी चमस विभाजन असं म्हटलेलं आहे. चमस विभाजन, चमस म्हणजे काय? कुठल्या संस्कृत पंडिताला तुम्ही विचारला तर ते लगेच सांगतील की सोन्याचं पात्र, अमृत ठेवण्यासाठी केलेलं सोन्याचं पात्र. चमस या शब्दात अशा तऱ्हेचा अर्थ नाही हे सांगतो. आता ह्याचा दोन्हीची सांगड घालू आपण. त्या पात्रामध्ये अमृत होतं. आता पात्रामध्ये अमृत होतं, अमृत म्हणजे काय? अमृत म्हणलं की आमच्या डोक्यात एक कल्पना असते, मधासारखा एक द्रव पदार्थ जो प्यायला असताना मनुष्याला मरण येत नाही असा पदार्थ. पण हे पूर्ण काल्पनिक आहे. वेदात किंवा उपनिषदात मनुष्य अमर होतो असं कुठेही म्हटलेलं नाही. अमृत हा शब्द जो उपनिषदांनी किंवा वेदांनी वापरलाय तो ब्रह्म या अर्थी वापरलाय. ब्रह्म म्हणजेच अमृत, कारण ब्रह्माला मरण कधी येत नाही. अमर द्रव्य एक असते म्हणजे ब्रह्म. या ब्रह्माचाच एक भाग म्हणजे आत्मा, आत्म्याचाच एक भाग म्हणजे जीव. त्यामुळे जीव यालाच अमृत म्हटलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जीव ही शक्ती असल्यामुळे अमरच आहे. आजचं सायन्स सुद्धा म्हटलं की कुठलीही एनर्जी कधीही नष्ट होत नाही, मग अमर असते. मग जीव ही एनर्जी आहे, त्यामुळे ती पण अमर आहे, म्हणून त्याला अमृत म्हटलं. आता हे अमृत म्हणजे जीव ठेवण्याचं पात्र. मग कुठे कुठे असतो जीव? एका पेशीमध्ये ठेवलेला असतो. त्या पेशीला त्यांनी चमस म्हटलंय. चमस नाव का दिलं? त्यात पुन्हा धातू आहेत, चम आणि असं, हे दोन धातू एकत्र करून शब्द बनवला. चम म्हणजे खाणे पिणे चाटणे, असं म्हणजे जगणे. जगण्यासाठी खाणं पिणं ही क्रिया करणारं जे काही असेल त्याला चमस असं म्हटलंय. दोन ठिकाणी चित चमस असा शब्द त्यांनी वापरलाय. मी असं चमस ज्यात चित आहे, मी चित्त आहे, चेतन आहे, असं चमस. चित म्हणजे चित्त कुठे असतं? कुठल्याही सजीव प्राण्याला चित्त असतं, म्हणजे हे सजीव प्राण्याचं वर्णन आहे. पण एक चमस म्हटलंय म्हणजे एक पेशी, सिंगल सेल्युलर ॲनिमल असं म्हणायला हरकत नाही. एक पेशीय जीव असं ते असलं पाहिजे. किंवा कुठल्याही जीवाची पहिली निर्मिती होती त्यावेळी तो एकच पेशी असते, त्या पेशीला चमस असं म्हटलं. मानवी गर्भ, कुठल्याही गायीचा म्हशीचा हत्तीचा गर्भ सुरुवातीला एकच पेशी असतो आणि मग त्याचं विभाजन होत जातं. ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी स्त्रीचा एक रजबिंदू आणि पुरुषाचा रेतकर्ण एकत्र येतात आणि एक पेशी बनते. त्याला फर्टिलाइज्ड ओव्हम असे इंग्रजीत म्हणतात. त्याचं दुसरं नाव झायगॉट. त्याला संस्कृतमध्ये कलल हा शब्द वापरलेला आहे. हे कलल म्हणजे चमस. हा जो पहिला पेशी जी निर्माण होते ही पेशी विभागायला लागते. एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ असं पेशी विभाजन होत जातं. एक समुच्चय तयार होतो पेशींचा आणि मग तो प्राणी तयार होतो. माणूस जर घेतला तर नवजात अर्भकामध्ये साधारणपणे 2^30 इतक्या पेशी असतात. 2^30 म्हणजे काय? 2 × 2 × 2 असं 30 केल्यावर जी संख्या येईल तो आकडा, एवढ्या पेशी असतात. त्याला एक विशिष्ट आकार येतो म्हणून मानवी आकाराचं बालक तयार होतं. पण हे पेशी विभाजन असं असतं. ती जी पहिली पेशी तिला चमस असं नाव ऋग्वेदांनी दिलंय. आजच्या सायन्समध्ये त्याला स्टेम सेल असं म्हणतात. स्टेम सेल STEM आणि CEL स्टेम सेल, ते म्हणजे चमस. या चमसाचं विभाजन होतं. एक पेशी म्हणजे नर मादी एकत्र आल्यावर पहिलं जे निर्माण होतं म्हणजे पहिला गर्भ एक पेशी असते. मग एकाच्या दोन होतात, विभागणी होते, दोन होतात, त्या दोघांची विभागणी होते, चार होतात, पुन्हा विभागणी होते, आठ होतात, असं घडत जातं. हा अभ्यास रुबूंनी केला आणि त्याच्यावरून तो अभ्यास करत असताना तो इतिहास त्यांनी दिलाय. एकदा तो पहिला मोठा भाऊ हे बघत होता, त्या निरीक्षण करत होता. त्यावेळी म्हणजे तो मायक्रोस्कोपमधून निरीक्षण करत असला पाहिजे हे दिसतं, कारण एका पेशीबद्दल तो म्हणतोय. एकाच्या दोन झाल्या म्हणून तो मोठा भाऊ म्हणला की आपण एकाचे दोन करू शकू. हो का? असं म्हणत मधला भाऊ आला. त्यांनी त्या मायक्रोस्कोपमधून सूक्ष्मदर्शकामधून बघितलं. मधल्या काळात काय झालं होतं? पहिल्या भावानी पाहिलं तर एका पेशीच्या दोन झाल्या होत्या. हे ऐकून तो बघायला आला दुसरा भाऊ. त्यावेळी त्या दोन पेशीपैकी जी एक पेशी विभागली होती तिच्या दोन झाल्या, त्यांनी पहिली तशीच, म्हणून तीन पेशी दिसल्या. म्हणून तो म्हणला एक दोन का तीन प्राणी बनवू शकू. हे ऐकून धाकटा भाऊ आला. त्याने बघितलं त्या मधल्या काळात जी दुसरी न विभागलेली पेशी होती तिचंही विभाजन झालं आणि चार पेशी दिसल्या. म्हणून तो म्हणला दोन काय तीन काय चार आपण बनवू प्राणी. आणि म्हणून मग पुढले प्रयोग केले आणि एका चमसाचे चार चमस झाले, एका प्राण्यापासून चार प्राणी उत्पन्न झाले. हे विधान ऋग्वेदामध्ये आहे. आज बायोलॉजीमध्ये अशा तऱ्हेचे प्रयोग केलेले आहेत. सालामांदर नावाचा एक सागरी प्राणी आहे, त्याचं फर्टिलाइज ओवम घेतलं. नरमादी मिलनानंतर जे पहिलं तयार होतं ते त्याला फर्टिलाइज ओम, म्हणजे संस्कृतमध्ये कलल असं म्हणायचं, ते घेतलं. त्याची तपासणी केली, विभाजन झालं, एकाचे दोन झाल्या पेशी. त्या दोन पेट्री डिशमध्ये वेगवेगळ्या ठेवल्या, वाढवल्या, दोन सालामांदर तयार झाले. त्यानंतर पुढे प्रयोग केला, एक कलल घेतलं, विभाजन झालं, दोन कलल झाले, पुन्हा विभाजन झालं, चार कलल झाले. त्या चारांना वेगवेगळ्या पेट्री डिशमध्ये ठेवलं, तिथे वाढ केली, चार सालामांदर तयार झाले. हे आजच्या काळात हे प्रयोग केलेले आहेत. असेच प्रयोग वेदकाळात केले होते, त्याला चमस विभाजन असं म्हटलेलं आहे. हे त्यांनी केलं आणि हे त्यांनी केलं म्हणून पुढलं क्लोनिंग सारखे प्रयोग यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. आता हे करताना त्या तिघांची चर्चा झाली होती, त्यात मोठा भाऊ म्हणला की तेज तत्व महत्वाचं आहे, त्याच्या खालचा भाऊ म्हणला आपतत्व महत्वाचं आहे, आणि सगळ्यात धाकटा जो रुबू तो म्हणला पृथ्वी तत्व जास्त महत्वाचं आहे विभाजनासाठी. का म्हणले असं? थोडं डोकं चालवलं की कळतं, तेज तत्व म्हणजे अग्नि म्हणा किंवा सूर्याचं तेज, याचं विभाजन करता येतं का? नाही करता येत, तुम्ही ते अडवू शकत नाही. ते जर करायचं असेल, आता सूर्य तत्व न घेता, तेज तत्व न घेता, त्याचंच एक रूप म्हणजे अग्नितत्व घेतलं, तर अग्नितत्वाचं विभाजन होऊ शकतं. कसं करता येतं? पृथ्वी तत्वाचा भा आधार घेतला तर, मी एका चुलीत निखारा आहे तो दुसऱ्या चुलीत घेतला तर दोन तेज तत्व होतात, पण त्यासाठी मातीचा विचार करावा लागतो, मी पृथ्वी तत्व वापरायला लागतं. आता तुम्ही एका जागी बसला असलात खुर्चीवर आणि उठून गेला, दुसरा माणूस तिथे येऊन बसला, तर त्या माणसाला खुर्ची गरम लागते. मग काय झालं? तेज तत्व त्या पृथ्वी तत्वात गेलं, तुमच्या अंगातलं तेज तत्व पृथ्वी तत्वात गेलं, त्या दुसऱ्या माणसाला ते अनुभवायला मिळालं, म्हणजे तेज तत्वाचं विभाजन पृथ्वी तत्वामुळे केलं, हे नक्की झालं. म्हणून तो म्हणत होता ते महत्वाचं आहे. दुसरा भाऊ म्हणला आपतत्व महत्वाचं आहे. बरोबर आहे, कारण आपतत्व म्हणजे जीवन, पाणी हे जीवन आहे, कुठलाही जीव पाण्याशिवाय जगत नाही, म्हणून ते महत्वाचं आहे. पण पाणी सुद्धा सलग विभागता येत नाही. तलाव भरलाय त्यात तुम्ही तलवारीने किती घाव मारले तरी पाणी विभक्त होणार नाही. मग केव्हा विभक्त होईल? पृथ्वी तत्व वापरलं तर. पृथ्वी तत्वाचं एक मडकं घेतलं, एका मडक्यात पाणी भरलं, दुसरं मडकं घेतलं त्यात पाणी भरलं, जलतत्वाचं विभाजन झालं. म्हणून विभाजन करायला पृथ्वी तत्व महत्वाचं आहे हे तिसऱ्या भावाचं म्हणणं खरं ठरतं. या तिघांनी तीन तत्व घेतली, अग्नि, आपतत्व आणि पृथ्वी तत्व. ही महत्वाची आहे, त्याच्यामुळे क्लोनिंग होऊ शकतं, म्हणजे चमस विभाजन होऊ शकतं, हे त्यांनी मूल तत्व सांगितलं. आता इथे वायू तत्व आणि आकाश तत्व का नाही घेतलं? याचं कारण असं आहे की ही दोन तत्व कधीच विभागता येत नाहीत, पृथ्वी तत्वाने सुद्धा विभागता येत नाहीत, आणि ती सगळीकडे असतातच, म्हणून त्याचं विभाजन करायची जरूर नाही. मग जर नवीन जीव निर्माण करायचा असेल तर अग्नि, आप, तेज तत्व, आपतत्व आणि पृथ्वी तत्व यांचाच वापर करायला पाहिजे. आजच्या क्लोनिंगमध्ये नेमकं तेच होतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे सगळं त्यांनी सांगितलं आणि याच्यावरून पुढे केला प्रयोग आणि एकापासून चार प्राणी बनवले. याचं पुढला भाग म्हणजे एका गाईच्या त्वचेपासून सबंध गाय बनवली. ती त्वचा, त्या त्वचेतली एक पेशी घेतली, ती पेशी म्हणजेच हा चमस, त्याचं विभाजन करून सबंध गाय बनवली. एका घोड्यापासून दुसरा घोडा बनवला. असे अनेक चमत्कार या ऋभूंनी केले. वेदकाळी म्हणजे सहस्रो वर्षापूर्वी हे सगळं घडलेलं आहे. याचा वापर पुढल्या लोकांनी केला. आज माणसाचं क्लोनिंग झालेलं नाही, पण त्या काळी माणसाचं क्लोनिंग झालेलं होतं. केव्हा? अगदी वेदकाळी नाही, पण नंतरच्या काळात. नंतर केव्हा त्याचा आता खात्री नाही, पण रामाच्या आधीचा 62वा पूर्वज वेन नावाचा राजा होता. तो अतिशय दुष्ट होता, म्हणून त्याला लोकांनी ठार मारला. मग आता गादीला वारस कोण? म्हणून ऋषींना सांगितलं. ऋषींनी मेलेल्या वेनराजाच्या हातापासून एक बालक बनवलं, त्याला पृथू नाव दिलं, आणि त्याला राज्य दिलं. हे आश्चर्य आहे, काहीतरी कल्पना असं म्हणतात, पण मंथन करून केलं असं म्हटलंय. मंथन म्हणजे विचार मंथन, विचार मंथन करून हाताच्या एका पेशीपासून त्यांनी एक बालक निर्माण केलं, तो पृथू. आता आजच्या क्लोन या शब्दाला काही अर्थ नाही, CLONE ही अक्षरे एकत्र जोडलेली शब्द बनवला, पण पृथूला निश्चित अर्थ आहे. पृथ हा धातू आहे, त्याचा अर्थ वेगळं करणं किंवा वाढवणं, एकापासून दुसरं वाढवणं म्हणजे पृथू. वेन राजापासून तसाच दुसरं शरीर वाढवलं, त्याचं नाव पृथू ठेवलं. म्हणजे त्या नावातच सायन्स भरलेलं आहे, पृथू या नावातच सायन्स भरलं आहे, ते पृथू या धातूवरून आपल्याला कळतं. असा धातू साधित अर्थ क्लोन शब्दाला नाही. म्हणजेच वेदामध्ये जो प्रयोग केला होता तो पूर्ण सत्य असाच प्रयोग होता, आणि त्यांनी हे बनवलं होतं, आणि तेच काम पुढेपर्यंत चालू राहिलं, आणि म्हणून हे वैद्यकीय विज्ञान वाढत गेलं. त्याचा वापर पुढे अनेक ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो, आणि अनेक प्राणी असे बनवलेत. मग त्याच्यावरून काही कल्पनाही आल्या, काही राक्षस असे होते, आई रावण मही रावण, रक्ताच्या एकेका बिंदूपासून नवीन राक्षस तयार होत असत. म्हणजेच रक्ताच्या एका पेशीपासून नवीन माणूस तयार करता येणं शक्य आहे, आज सायन्सने मान्य केलंय. याच कल्पना आपल्या पूर्वीच्या ह्याच्यात आहेत, पण हा विचार आम्ही करतच नाही. आता ह्या लोकांनी किती विचार केला बघा. वेदांवर टीका करणारे खूप असतात, निंदा करणारे खूप असतात. वेदामध्ये यम यमी संवाद आहे, त्यात असं दाखवलंय की यम हा भाऊ, यमी ही बहीण, बहीणच त्याला म्हणते की चल आपण दोघं संभोग करू. अगदी हीन संस्कृतीचं हे वेद हे ग्रंथ आहेत अशी टीका केली जाते. पण ह्या लोकांना हे समजत नाही की वेद अतिशय प्राचीन आहेत, त्यावेळी संस्कृतीच नव्हती. संस्कृती नसतानाची ही विधानं आहेत, संस्कृती उत्पन्न होताना काय काय घडलं तो इतिहास वेदाने लिहून ठेवला आहे. भाऊ आणि बहीण, यम आणि यमी, एकाच मातापित्यांची पुत्र आणि कन्या होते, तरी यमी आपल्या भावाला संभोगासाठी पाचारण करते. का? थोडं आधी जा, माणसाच्या आधी माकडं होती असं उत्क्रांतीवाद सांगतो. एप्स होते, वानर म्हणतात ते होते. या वानरांमध्ये, माकडांमध्ये किंवा अन्य कुठल्याही प्राण्यामध्ये भाऊ बहीण हे नातं असतं का? नाही. भाऊ बहीण नातं असतं, पण त्यांचा संभोग होऊ नये अशी योजना असते का? नाही, उलट तशीच योजना असते. एका कळपात, समजा एक लांडगान एक लांडगी आहे, त्यांची जी पिल्लं होतात, चार आठ पिल्लं होतील, त्यात नरमादी असतात, ते आपापसात संभोग करतात आणि पुढे कळप वाढत जातो. म्हणून माणूस सोडला तर सगळ्या निसर्गामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये भाऊ बहीण हे नातं आपण मानतो तसं नसतं, नर आणि मादी एवढंच नादं असतं. आणि म्हणून संभोग केला जातो प्रजा निर्मितीसाठी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यापासून पुढला इतिहास दिला आहे. ह्या म्हणजे नुकते पशुतुल्य अवस्थेतून मानवतुल्य अवस्थेत हे सरकत होते, अशावेळी ती यमी नावाची एक स्त्री आपल्या भावाला संभोगासाठी पाचारण करते. याच्यावरून असं दिसतं की या यम आणि यमी संवादामध्ये विवाह आणि संस्कृती यांच्या उत्क्रांतीमधला महत्वाचा ठेवा जतन केलेला आहे. प्राचीन माणूस पशुसारखाच होता हे वानरांवरून आपल्याला दिसतं, आणि त्या वानरांमध्ये किंवा कुठल्याही मानवेतर प्राण्यांमध्ये कामक्रीडा क्रीडा म्हणून केली जात नाही, संतती निर्मितीसाठीच केली जाते. आणि म्हणून यमी त्याला म्हणते की हे यमा, तुझा गर्भ माझे ठाई ठेव आणि मला गुणवान पुत्र दे. संतती निर्माण करण्यासाठी ती पाचारण करते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हा निसर्गदत्त संबंध आहे हे लक्षात ठेवा. याच्यावर, बहिणीच्या मागण्यावर यम असं म्हणतो की समरक्ताच्या बंधू भगिनींचा शरीर संबंध घडणं योग्य नव्हे. विज्ञानदृष्ट्या अतिशय महत्वाचं विधान यमाने केलेलं आहे. काय म्हणतोय बघा तो, समरक्ताच्या बंधू आणि भगिनीचा शारीरिक संबंध होणं योग्य नव्हे. समरक्ताचा स्पष्ट उल्लेख आहे, आज सायन्सने मान्य केलंय, को सँग्विनस ब्लड असेल तर होणारी संतती विकृत निपसते. हे टाळायला पाहिजे हे यमाच्या लक्षात आलं केव्हा? कित्येक सहस्र वर्षापूर्वी. हे विज्ञान किती प्रगत होतं हे याच्यावरून दिसतं. म्हणून हा महत्वाचा भाग यमाने सांगितलाय, सायंटिफिक दृष्ट्या महत्वाचा भाग, आणि तो आज चालू आहे. आणि यमाने पहिलं बंधन घातलं, अशी लग्न होता कामा नयेत, म्हणून त्याला यम नाव मिळालं, यमन करणारा तो यमन. नवीन नियंत्रण करणारा तो यम. आणि हे यमाने सांगितलेलं वाक्य किंवा हा धर्म सगळ्या जगभर पसरला आणि सगळ्या जगात आज कुठे, मग तुम्ही हिंदू बघा, ख्रिश्चन बघा, ज्यू बघा, भाऊ आणि बहीण यांच्यात लग्न कधीही होत नाहीत. अपवाद फक्त मुसलमानांचा, पण सख्खे भाऊ बहिणीचं लग्न मुसलमानात होत नाही. चुलत भावाशी मात्र लग्न केलं जातं, पण तेही वेदांनी निषिद्ध मानलंय. आणि म्हणून गोत्र पद्धती जी निघाली ती तेवढ्यासाठी की सगोत्र विवाह करायचा नाही. ही त्यावेळची सायंटिफिक पद्धत होती, आज मात्र त्याला अर्थ नाही. कारण आज इतकी सहस्र वर्षामध्ये गेली असल्यामुळे एक गोत्र म्हणजे एका कुटुंबातले भाऊ बहीण असा अर्थ आज राहत नाही. म्हणून आज गोत्र बघायचं कारण नाही. पण ज्यावेळी हे निर्माण केली प्रथा, त्यावेळी मात्र ते अगदी खरं होतं. आता हे सगळं झाल्यानंतर यमीने सांगितलं की आपण भाऊ बहीण आहोत याचाच अर्थ प्रजापतीने आपल्याला शरीर संबंधासाठी एकत्र आणलेला आहे. पुन्हा पशूंची भावना तिने बोलून दाखवली आहे. आत्ताच सांगितलं एका कळपात एक सिंहवन एक सिंहिण असेल, त्यांना जी पिल्लं होतात, चार पिल्लं होतील, त्या चारातले जे नर मादी एकत्र पुन्हा संभोग करतात, म्हणजे एका गर्भाशयातून आलेले एकमेकांसाठीच उत्पन्न केलेत असा यमीने अर्थ केला. तो पशुतुल्य योनीला योग्य असाच अर्थ तिने केला. त्याच्यावर यमाने आपलं म्हणणं सांगितलं आणि मग तो म्हणला की आपला जर संबंध असा घडला तर देव बघतील आणि कुणी बघणं बरं नव्हे. शारीरिक संबंध, लैंगिक संबंध दुसऱ्या कुणी बघणं बरं नव्हे ही लज्जेची भावना पहिल्यांदा उत्पन्न झाली आहे यमामध्ये. बघा तुम्ही, ही लज्जेची भावना फक्त माणसांमध्ये असते. इतर प्राणी संभोग सर्रास सगळ्यांच्या देखत करत असतात, माणूस फक्त ते करत नाही. ही लज्जा निर्मिती तेव्हा झाली आहे जेव्हा झाली इतक्या प्राचीन काळी वेद लिहिले गेलेत, हे महत्वाचं आहे. आता ही लज्जा केव्हा निर्माण झाली आजचं सायन्स सांगू शकत नाही, पण वेदावरून दिसतं कित्येक सहस्र वर्षापूर्वी. आणि माझ्या कालमापनानुसार वेद लिहिलेला सुरुवात झाली ते 23,720 वर्ष इसवी सन पूर्व, म्हणजे आजपासून कमीत कमी 25,000 वर्षापूर्वी हा इतिहास लिहिला गेलेला आहे. आणि त्यावेळच्या काळाला तो अगदी बरोबर आहे, म्हणून त्यातून हिंदू संस्कृती ही नाही असं म्हणण्याचं कारण नाही. तर हिंदू संस्कृतीमध्ये वेदामध्ये मानवी संस्कृती कशी निर्माण झाली आणि विवाहाची संस्कृती कशी निर्माण झाली याचा आलेख लिहून ठेवलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता दुसरा आक्षेप यमाने सांगितला की देव बघतील, मग दुसरं कोणतरी बघेल हे नको. त्याच्यावर यमी म्हणते की देवसुद्धा निषिद्ध कर्म करतात, मग आपल्याला करायला काय हरकत आहे. देव याचा अर्थ काय तो याच्यावरून स्पष्ट होतो. देव म्हणजे पूर्वज. आपल्या पूर्वजांना पूर्वी देव म्हणत असत, त्यांना पितृदेव असंही म्हणत असत. आज देवाची कल्पना वेगळी आली, पण पूर्वी देव म्हणजे माणसंच असायची. तेजस्वी माणसं किंवा पूर्वज म्हणजे देव असा त्याचा अर्थ होता. आणि म्हणून यमी म्हणली की हे देवसुद्धा निषिद्ध कर्म करतात, सृष्टी निर्माण करणारा जो प्रजापती त्याच्याप्रमाणे तू वाग. आता प्रजापती म्हणजे प्रजा निर्माण करणारी कुणीतरी शक्ती, तिला देवता म्हटलंय. ही जी शक्ती ही माणसं सोडली तर इतर याच्यात कशी करतात, भावा बहिणींमध्ये होते प्रजा निर्मिती, तसं तू कर असं यमी म्हणते. म्हणजे पुन्हा यम तिला म्हणतो की आपण एकाच मातापित्यांचे अपत्य आहोत म्हणून हा संबंध निषिद्ध आहे. म्हणून पुन्हा को सँग्विनस ही आजच्या सायन्सची कल्पना यम सांगतोय दिसतं. माता पिताचं वेगळे असते, म्हणजे एकाच मातेची पण वेगवेगळ्या पित्यांपासून झालेली असेल मुलं तर चालू शकेल, किंवा पिता एक माता दोन वेगळ्या असल्या तरी चालू शकेल, पण एकाच माता पित्यांचे अपत्य आणि म्हणून हे नको असं यम सांगतोय. याचं कारण अनुवंशिकता परिपूर्ण येते माता पिता एक असले तर. एकाच माता पित्यांच्या अपत्यांमध्ये अनुवंशिकता परिपूर्ण असते, ती टाळायला पाहिजे. ती जर टाळली नाही तर होणारी संतती विकृत येते किंवा रोगिष्ट असते. मूलभूत जे अनुवंशिक रोग असतात ते वाढीला लागतात. म्हणून असे संबंध नको असं यमाने पहिला नियम केला आणि तो जगभर प्रचलित झाला. आज उदाहरण जर द्यायचं झालं, पारशी लोक संख्येने अगदी कमी आहेत, त्यामुळे आपसात लग्न होतात, त्यामुळे हे एका समान रक्ताचे संबंध होतात आणि म्हणून पारशांमध्ये अशा अनुवंशिक रोगांचं प्रमाण जास्त आढळतं, हे आज सायन्सनी सुद्धा मान्य केलेलं आहे. यम त्यावेळी म्हणतो की यम बंधू आणि भगिनी यांचा विवाह निषिद्ध ठरण्याचा काळ लवकरच येत आहे. म्हणजे भाऊ बहीण यांचं लग्न होऊ नये ही प्रथा निर्माण होण्यापूर्वीचं हे विधान आहे हे दिसतंय. आणि यमाला दिसतंय ते पुढे की असं असं पुढे पुढे होणार आहे हे त्यांनी लिहून ठेवले वेदांमध्ये. हे अतिशय महत्वाचं आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून यमयमी संवाद म्हणजे काहीतरी हिडीस संस्कृती ही कल्पनाच चुकीची आहे, उलटा तो संस्कृतीचा आलेख आहे, उगम आहे हे याच्यावरून आपल्याला दिसतं. आता ह्या कुंभयोनी असं म्हटलेलं आहे. कुंभयोनी म्हणजे काय? मातेच्या गर्भाशयात मुलाची वाढ नाही, गर्भाशयाच्या बाहेर एका कुंभामध्ये. हा प्रयोग सुद्धा वेदकाळी केलेला होता. वसिष्ठ आणि अगस्ती हे दोन ऋषी असे निर्माण झालेले आहेत. मित्र आणि वरुण हे दोन देवता होते, म्हणजे माणसंच होती पण अतिशय बुद्धिमान होती. त्यांनी स्वतःच्या वीर्यावर प्रयोग केला आणि ही दोन मुलं निर्माण झाली. कुंभामध्ये नाही, कुंभयोनी नाव जरी दिलं असलं तरी प्रत्यक्ष वेदामध्ये जो शब्द आहे तो पुष्कर आहे. पुष्करात उत्पन्न झाले. पुष्कर म्हणजे काय? पुष्कर म्हणजे कमळ असा अर्थ केला जातो. संस्कृत पंडित तसा अर्थ करतात. पण कमळात काही मुलाची उत्पत्ती होणं शक्य नाही. मग काय असेल पुढे? एका ठिकाणी त्याला पात्र म्हटलंय, एका ठिकाणी कुंभ म्हटलंय. म्हणजे काहीतरी कुंभासारखं पात्र ज्याचं नाव पुष्कर होतं. पुष्करचा अर्थ काय? पुष म्हणजे पोसणे, वाढवणे. कर म्हणजे करणारं, पोषण करणारं काहीतरी पात्र त्याला पुष्कर असं म्हणायचं. मग आजच्या भाषेत न्यूट्रिएंट मेडियम असलेली पेट्री डिश, म्हणजे ज्याच्यात जीव वाढवता येईल असं काहीतरी घटक कुंभ, त्याला पुष्कर हे नाव दिलंय. म्हणजे जो शब्द वापरलाय तो सुद्धा सायंटिफिकच वापरलाय, हे महत्वाचं आहे. आणि त्या एकाच ठिकाणाहून एकाच पुष्करामधून त्यांनी अगस्ती आणि वसिष्ठ या दोघांची उत्पत्ती घडवलेली आहे मातेशिवाय. आजचं सायन्स मान्य करतं की फक्त नरापासून उत्पत्ती होऊ शकेल, माता पाहिजेच असं नाही. याच वसिष्ठांनी पुढे जे म्हटलंय ते महाभारतात लिहून ठेवलेलं आहे. वसिष्ठ म्हणतात की सामान्यतः नैसर्गिकदृष्ट्या माता आणि पिता एकत्र आले तरच अपत्य प्राप्त होतं, पण केवळ पित्यापासून मातेशिवाय उत्पत्ती होऊ शकते हे स्पष्टच आहे. का म्हटलं असं वसिष्ठांनी? वसिष्ठांचाच जन्म तसा आहे, त्यांना माता नव्हती म्हणून त्यांनी ते विधान केलं. आणि पुढे म्हणतायत पित्याशिवाय केवळ मातेपासूनही उत्पत्ती होऊ शकते. महाभारताची स्पष्ट वाक्य आहेत वेदांच्या आधाराने लिहिलेली, कारण वेदामध्ये अशा तऱ्हेचे प्रयोग केलेले होते आणि ते तशा तऱ्हेचे प्रयोग आज सायन्स करते. सगळे प्रयोग यशस्वी झालेले नाही. आता नराशिवाय केवळ मातेपासून पिल्लं होऊ शकतात हे सायन्सने शोधलंय. त्याला पार्थेनोजेनेसिस असं म्हणतात. पार्थेनोजेनेसिस हा शब्द आजच्या सायन्समध्ये वापरला जातो. काय त्याचा अर्थ? पार्थांसारखं, जेनेसिस म्हणजे जन्म. का हा शब्द वापरला? पार्थ म्हणजे कोण? पृथ्वी. पृथ्वी

वैद्यकीय शास्त्रामधली प्रगती आपल्याला वेदामधून दिसते आणि ती पुढे महाभारत रामायण या सगळीकडे पुराणापर्यंत आलेली आपल्याला आढळून येते. आता मगाशी सांगितलं की त्यांनी चमसाचे चार भाग केले, क्लोनिंग केलं म्हणजे पृथ्वी निर्माण केला. त्या पृथ्वीचा एक महत्वाचा भाग सांगतो की पृथ्वी म्हणजे एका माणसापासून दुसरा माणूस बनवणं. आजच्या सायन्सनी हे केलेलं नाही. त्याच्या पुढली महत्वाची गोष्ट, मेलेल्या वेनराजापासून मूल बनवलं होतं, मेलेल्या माणसापासून अजून कुणी दुसरं मूल बनवलेलं नाही. आज लोक म्हणतात आम्ही पुन्हा आइन्स्टाईन बनवू, सायंटिस्ट म्हणतात आइन्स्टाईन बनवू म्हणजे तो आइन्स्टाईन सारखा दिसणारा असेल पण त्याच्यासारखी बुद्धी असेल याची खात्री नाही. हे सायन्सलाच कळत नाही, त्यांना वाटतं तेवढाच बुद्धिमान वेद. पण हा पूर्वीचा इतिहास वेदातला जर आपण बघितला तर लक्षात येतं वेन अतिशय दुष्ट होता पण त्याचा क्लोन म्हणजे पृथ्वी ज्याचं नाव पृथ्वी ठेवलं हा अतिशय चांगला राजा होता. स्वभावाने अतिशय उत्तम होता, शरीराने वेनासारखा, स्वभावाने वेगळा. म्हणून आजचा आइन्स्टाईन जर आपण पुन्हा बनवला तर तो आइन्स्टाईन बुद्धिमान शास्त्रज्ञच होईल असं नाही, एखादी चोर दरोडेकर सुद्धा होईल. याचं कारण क्लोनिंग शरीराचं होतं, ते मर्म नेमकं रुबूंनी सांगितलंय. अशा तऱ्हेचं विभाजन करायला पृथ्वी तत्व महत्वाचं असतं. त्याच्या जोडीला आप आणि अग्नितत्व ठीक आहे पण मन हे त्याच्याही पलीकडलं आहे, त्यामुळे मनाचं म्हणजेच बुद्धीचं ज्ञानाचं क्लोनिंग करणं अशक्य आहे हे वेदाचं तत्व आहे आणि आजच्या सायन्सला ते मान्य करावं लागेल. आइन्स्टाईन शरीराने तसा दिसला तरी बुद्धीने तसा होणार नाही हे मी आज सांगतोय. पुढे जेव्हा असा प्रयोग होईल त्यावेळी खात्री पटेल की वर्तकाने वेदांच्या आधाराने जे सांगितलं तेच सत्य ठरलेलं आहे. वैदिक शास्त्रातली प्रगती वेदकाळी किती होती हे मी आता तुम्हाला दाखवून दिलं. पण फक्त वैद्यकीय शास्त्र आणि खगोलशास्त्र एवढंच प्रगत झालं होतं का? नाही, इतर शास्त्रही प्रगत झाली होती. या रुबूंबद्दल आत्ता सांगितलं, जे जेनेटिक इंजिनियर होते ते ऑटोमोबाईल इंजिनियरसुद्धा होते, कारण त्यांनी रथ बनवला होता. एक रथ घोड्याने ओढणारा बनवला, तो इंद्राला दिला, आणि दुसरा रथ असा बनवला ज्याला ओढण्यासाठी कुठल्याही प्राण्याची आवश्यकता नव्हती, स्वयंचलित होता आणि तो पृथ्वीवर आणि आकाशात दोन्हीकडे उडू शकत असे. म्हणजेच थोडक्यात त्यांनी विमान बनवलं होतं, याच रुबूंनी बनवलं होतं. आणि ते कसं त्याचं वर्णन पुन्हा वेदात केलंय, त्या रथाला तीनच चाकं होती. का तीन? आजच्या जगातल्या सगळ्या विमानांना तीनच चाकं असतात हे लक्षात घ्या, कारण तीन हा त्रिकोण हा सगळ्यात स्थिर असा आकार आहे, तो कधी डळमळत नाही. म्हणून विमानांना तीन चाकं, म्हणजे कधी पडणार नाही, तोल जाऊन विमान कधी पडणार नाही असं. या रुबूंनी पहिल्यांदा विमान बनवलं, त्यानंतर ही प्रगती चालू राहिली आणि वेदामध्ये अनेक ठिकाणी विमानांचा उल्लेख आहे. तो कमीत कमी 23 ठिकाणी विमानांचा उल्लेख येतो आणि प्रत्येक ठिकाणी हेच वर्णन केलंय की तो रथ हा भूमीवरून जातो, पाण्यावरून जातो आणि हवेतून, आकाशातून, वायूतून सुद्धा जातो. म्हणजे तिन्ही ठिकाणी हिंडणाऱ्या या विमानांचा 23 ठिकाणी उल्लेख वेदामध्ये आलेला आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. लेखनाची कला त्यावेळी होती. अक्षर हा शब्दच ते सांगतो की जे झिजत नाही ते. वाणी ही बोलली जाते, बोलली की लगेच नाहीशी होते, पण एकदा लिहिलं की ते त्याचं क्षरण होत नाही, झिजत नाही, म्हणून अक्षर शब्द. असा इतका अर्थपूर्ण शब्द दुसऱ्या कुठल्याही भाषेत नाही. आता लोक म्हणतात वेदकाळी लिहिण्याची कला नव्हती, पण वेदामध्येच त्याचा उल्लेख आहे. एका ठिकाणी स्पष्ट त्यांनी म्हटलंय की ही वाचा दिसते पण दिसत नाही, पण जो कोणी ज्ञानी आहे त्याला मात्र आपलं सर्वांग उघड करून दाखवते. का असं म्हटलं दिसते पण दिसत नाही म्हणजे काय? एक सांगतो, मोहेंजोदारोच्या उत्खननात काहीतरी लिहिलेलं आढळलं. काहीतरी लिहिलंय म्हणजे वाघ लिहिली गेली आहे, दिसते पण दिसत नाही, म्हणजे वाचता येत नाही, समजत नाही, हा अर्थ येते ते. आणि म्हणून तो म्हणतोय की ही वाघ दिसते पण दिसत नाही, पण जो कोणी ज्ञानी आहे म्हणजे जो वाचायला शिकलाय त्याला आपलं पूर्ण अंग उघडं करून दाखवते, म्हणजे आपला अर्थ स्पष्ट करते. ही स्पष्ट रुचा आहे ज्याच्यात लिपीचा उल्लेख केलेला आहे. आता ही जी लिपी त्यांनी निर्माण केली ही पुन्हा सायंटिफिक आहे. अगदी ध्वनीशास्त्राला धरून देवनागरी लिपी ही तीच त्यांच्यापासून उद्भवलेली आहे. आपण जे बोलतो हे प्रत्येक ठिकाणी उच्चार आहे. क ख ग घ हे वर्ग केलेत त्यांनी 5. हे क म्हणजे कंठ्य, हिथून आवाज निर्माण होतो. बघा क ख हिथूनच येतो, लगेच लक्षात येतं. दंत्य म्हणजे दाताला जीभ लावून जो उच्चार येतो तो दंत्य. त थ द न. ओष्ठ्य प फ व म
मैं आजच्या शरीरशास्त्र

0: मुळाला धरून अॅनाटॉमीला धरून ही लिपी त्यांनी निर्माण केली हे महत्वाचं आहे. आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट की एक उच्चार व्यक्त करण्यासाठी एकच अक्षर ठेवलं आहे आणि ते अक्षर त्याचा एकच उच्चार असतो, दुसरा उच्चार नाही. इंग्लिशमध्ये तसं नाही, रोमन लिपीत तसं नाही. आता अ हा उच्चार किती प्रकाराने करता येतो? ए ने अ उच्चार करता येतो, ई ने करता येतो. बर्थ बी ई आर टी एच, ब चा उच्चार ई ने केला. बर्थ बी आय आर टी एच, आय ने केला. वर्क मध्ये ओ ने अ उच्चार होतोय. पर्ट मध्ये यु ने अ उच्चार होतो, हे बरोबर नाही. आपल्याकडे तसं नाही आहे. क म्हणजे कच. आता क चा उच्चार करताना इंग्लिशमध्ये कधी के वापरला जातो, कधी क्यू वापरला जातो, कधी सी, कधी सी एच, काही अर्थच नाही त्याला. आणि म्हणून माझं म्हणणं की वैदिक उच्चारशास्त्र आणि लिपीशास्त्र जर वापरलं तर आपण असं यंत्र बनवू शकू की जे बोलतो ते छापून बाहेर पडेल. 10,000 ऋचा असलेल्या वेदामध्ये किती ज्ञान भरलंय हे मी या दोन व्याख्यानात थोडक्यात आपल्याला सांगितलं. त्यात खगोलशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे, इंजिनिअरिंग शास्त्र आहे, लिपीशास्त्र, उच्चारशास्त्र, या सगळ्याचे बीज वेदामध्ये आहेत हे याच्यावरून आपल्याला पटलं असेल. त्या बीजाचा वापर करून त्याचे वृक्ष कसे करायचे हे आपल्या हाती आहे. त्यासाठी प्रयत्न करायला लागेल, तसे प्रयत्न आपण करावेत आणि वेदांच्या आधाराने नवीन नवीन संशोधन करावं. तसं केलं तर आपलं ज्ञानवैभव वाढेल आणि आजसुद्धा आपण सगळ्या जगावर स्वामित्व गाजवू शकू.
1: सादर झालेला कार्यक्रम वेद आणि वेदातील विज्ञान, व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर पवी वर्तक, निर्मिती राजेश खेले, प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत, वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद। वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या। या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे। वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला पाचवा श्लोक आपण बघणार आहोत. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छिची. हे सगळे मनाचे श्लोक प्रासादिक असून इह आणि परलोक साधून देणारे आहेत. या श्लोकात समर्थ मनाला सांगतात, पाप संकल्प सोडून दे आणि सत्य संकल्प धर. मन सारखं संकल्प करीतच असतं, काही ना काहीतरी मनाचा तो स्वभाव आहे. कोणता संकल्प करण्यात जीवाचं हित आहे, कोणत्या संकल्पात अनहित आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पाप संकल्प म्हणजे दुसऱ्याला त्रास पीडा देण्याचा कोणताही संकल्प. काही मंडळी हेतुपुरस्सर दुसऱ्याला नानापरीने पीडा देत असतात. शारीरिक पीडा नसली तरी दुसऱ्याला कठोर बोलणं, टोचून बोलणं, जिव्हारी लागेल असे शब्द, अशी दृष्टी, रोखून भेदकपणे पाहणं, या लहान गोष्टी वाटल्या तरी त्या दुसऱ्याला अत्यंत त्रासदायक होतात. मुद्दाम कोणाला पीडी दिली नाही, त्रास दिला नाही, तरी कळत न कळत अशी कृती घडते की ती दुसऱ्याला वर्मी लागते. किती काळ गेला तरी ते मर्मभेदक बोलणं, ती दृष्टी विसरली जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ज्ञान अज्ञानाची लक्षणं सांगताना अत्यंत बारकाईनं ह्याचं वर्णन केलेलं आहे. समर्थांच्या दासबोधातही बऱ्याच सूचना केलेल्या आहेत. देह मी या अज्ञानाच्या पोटी मी मला माझं हा स्वार्थ येतो आणि मग पाप आपोआप घडत जातं. पाप संकल्प सोडायचा असेल तर प्रयत्नपूर्वक सत्य संकल्प धरायला पाहिजे. सत्य संकल्प म्हणजे आत्मा परमात्मा या संबंधीचा संकल्प. मन सत्य संकल्प करू लागले की पाप संकल्प हळूहळू कमी व्हायला लागतात. दुष्ट विचार चांगल्या विचारानं घालवायचे. पापकर्म कमी करायचं तर पुण्यकर्माकडे जागरूकपणे लक्ष पुरवलं पाहिजे. दुसऱ्याला पीडा न देणं ही नकारात्मक बाजू झाली, पण त्या उलट आपण दुसऱ्याला आनंद कसा देऊ शकू हे कटाक्षानं पाहायला पाहिजे. प्रत्येक कृतीमागचा हेतू महत्त्वाचा आहे. कोणत्या हेतूने आपण काय करतो ते पाहायला पाहिजे. परमार्थात कृतीपेक्षा हेतूला महत्त्व आहे. अणुरेणूत राम भरून आहे असं म्हणत असताना आपण व्यवहारात कसे वागतो पहा बरं. जड चेतन प्रत्येक वस्तूत राम आहे याचं भान राहतं का ते पाहावं. हृदयस्थ राम आपल्या प्रत्येक कृतीकडे, मनातील सूक्ष्म विचारांकडे लक्ष ठेवून असतो याची जाणीव असते का आपल्याला. जर असेल तर वेडेवाकडी कृती हातू द्याच, पण वेडावाकडा विचार देखील मनात येणार नाही. मनात येणारा विचार इतरांना समजला नाही तर हृदयस्थ परमेश्वराला निश्चित समजतो याचं भान ठेवायला पाहिजे. मनात देखील कोणाच्या अनहिताचा विचार आला तर ते पाप आहे. ती पापबुद्धी पापसंकल्प सत्यसंकल्पानं दूर करायचा. सदा सर्वदा रामसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. रामाच्या भीतीनं पाप संकल्प टाळण्यापेक्षा रामाची कृपा व्हावी म्हणून सत्य संकल्प जीवी धरावा. त्यात जीवाचंच अंतिम कल्याण आहे. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, हे समर्थ वचन. अखंड नजरेसमोर राहावं आणि मनाचा प्रत्येक संकल्प सत्य संकल्पच होईल अशी खबरदारी घ्यावी. आपण दिवसभर शब्दस्पर्श रूप रसगंध हे नाना विषय भोगत असतो. त्या त्या विषयाच्या स्मरणाने आपली वृत्ती विषयाकार होत असते, बहिर्मुख होते. ती वृत्ती अंतर्मुख आत्माकार व्हावी हा विषय मी भोगतो असा विचार सोडून अलिप्तपणाने सोहमभावात राहावं. ज्या अधिष्ठानावर हा देह चालतो बोलतो त्या अधिष्ठानाकडे लक्ष असावं. ज्याच्यासाठी आपण जीवनभर कष्ट केले तो पंचमहाभूतात्मक देह अंतकाळी नाश पावणार आहे हे लक्षात आलं नाही आणि सतत विषयामागे धावण्यात जीवन गेलं तर जगात आपली छितू होते हे ध्यानी असावं. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: नमस्कार श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे तुमचं सहर्ष स्वागत करते. मिलिंदादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: मुझे अपनी शरण लेलो नाथ या गाण्याबद्दल तुम्ही सांगताय. आजचा हा तिसरा एपिसोड आहे आणि या गाण्याची शेवटची दोन कडवी काय आहेत ते ऐकण्याची आम्हाला खूपच उत्सुकता आहे, तर आम्हाला सांगा.
4: नक्की. चौथं कडवं आहे,
3: हा
4: दिखता है जो जगत सब माया,
3: हा

0: पहिल्या तीन कडव्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकच धागा असलेलं ज्ञान आपल्याला सांगितलं. चौथ्या कडव्यापर्यंत येता येता आपल्याला असं दिसतं की माया म्हणजे काय याचं वर्णन इथे आपल्याला या कडव्यात नाथांनी केलेलं दिसतं. दिखता है जो जगत सब माया, भासमान ब्रह्मांड ये सारा. ही कॉन्सेप्ट केवढी उलथापालथ करणारी आहे, कारण जे जे डोळ्याला दिसतं, दिसणे ही प्रक्रिया फक्त डोळ्यांचीच नाही आहे, तर आपण म्हणतो ना ऐकून बघ, खाऊन बघ, स्पर्श करून बघ किंवा वास घेऊन बघ, ह्याच्यात बघण्याची क्रिया म्हणजे महसूस करणे असं हिंदीमध्ये आपण म्हणतो त्याला.
1: किती छान, हे लक्षात नव्हतं आलं दादा.
0: तर पाचही तत्व ही बघण्याची क्रिया करतच असतात, म्हणजे जाणीव होणं त्या गोष्टीची. तर ज्या ज्या गोष्टींनी आपण जाणीव करून घेत असतो पंचतत्वांच्या माध्यमातून, ते सगळं जगत बदलणार असल्यामुळे माया या सदरात मोडतं. जे आज आहे तसं ते उद्या राहत नाही. आज आणि उद्या या शब्दामध्येच बदल आहे.
1: हो खरंच,
0: हो ना. तर आज मध्ये जी गोष्ट उद्या असताना परिवर्तनशील आहे ती माया, म्हणजे परिवर्तनशील या अर्थाने तिचं रूप आहे. सगळं मायेचंच साम्राज्य असल्यामुळे हे जे ब्रह्मांड आहे ते पण मायेचं शक्ती रूप आहे. तर ब्रह्मांड सुद्धा भासमानच आहे. नाथ म्हणतात की ब्रह्मांड म्हणजे ब्रह्म मध्ये बृह धातू आहे, तर बृह म्हणजे पसरणे. तर प्रत्येक गोष्ट ही प्रसरण पावतीये, ती एकमेकांपासून लांब जाते म्हणजेच प्रसरण पावते. हो की नाही? तर हे युनिव्हर्स आहे म्हणजे ही ब्रह्मांड आहे, ती एकमेकांपासून प्रसरण पाहून लांब जातात आणि ती अजून पसरतायत पसरतायत पसरतायत. एक ब्रह्मांड एवढं प्रचंड आहे, अनंत आहे, अशी अनंत ब्रह्मांड आहेत, ती एकमेकांपासून दूर जातायत आणि तरी ती स्पेस काही कमी होत नाही. म्हणजे ती जी वेकंट स्पेस ज्याला आपण म्हणतो ती अनंत आहे. तर हे मोजण्याच्या पलीकडचं असं जे ब्रह्मांड आहे ते पण भासमानच आहे, ते रियालिटी मध्ये नाहीच आहे. ब्रह्मांडांच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे मी आहे, याची जाणीव आपल्याला करून घेणं म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आहे. तर ज्या ज्या गोष्टी दिसतायत त्या कधीतरी नष्ट होणार आहेत, याची जाणीव जर मनामध्ये असेल तर त्या गोष्टींचा लोभ, त्या गोष्टींबद्दलचा मोह, त्या मिळाल्या तर त्याच्याबद्दल येणारा माज आणि त्या जर नाही मिळाल्या तर त्याच्याबद्दल होणारा क्रोध आणि दुसऱ्या कोणाला मिळाला तर त्याच्याबद्दल येणारी ईर्ष्या, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर, या सहा शत्रू म्हणजे रिपू म्हणतो आपण त्याला, षड रिपू म्हणजे सहा शत्रू च्या कचाट्यात आपल्याला सापडायचं नसेल तर ही माया आहे आणि हे सगळं भासमान आहे, परिवर्तनशील आहे आणि जे परिवर्तनशील आहे ते कधीही आपल्याला पकडून ठेवता येणार नाही कायमचं. याची सतत जाणीव मनामध्ये ठेवली तर स्थितप्रज्ञता येईल वैराग्यामुळे. तर वैराग्य ही फार महत्वाची गोष्ट आपल्याला इथे या गाण्यामध्ये पण दिसते, जिथे शब्द वैराग्य वापरलेला नाहीये, पण वैराग्य ही मनाची स्थिती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींबद्दल मोह नाहीये. तिथे ती गोष्ट वापरणं गरजेचं असेल तर ती नम्रपणाने वापरली, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवला आणि त्याचं काम संपल्यानंतर तेवढ्याच ग्रॅटिट्यूडनी तिच्यापासून आपण अलिप्त किंवा विभक्त झालो. आणि ती आपल्या स्वार्थासाठी न वापरता गरजेपुरती वापरणं हा फार महत्वाचा भाग आहे तिथे. याच्यातनं मन वैराग्य भाव जागृत करतं आणि वैराग्य भावामुळे तुमच्या मनात षड्रिपूंच्या माध्यमातून सुख दुःख आणि इतर भावभावनांचा जो कल्लोळ निर्माण होत असतो तो होत नाही, त्यामुळे मन स्थितप्रज्ञ होतं,
1: डिटॅच होतं.
0: डिटॅच होतं. स्थितप्रज्ञ मन असेल तर ते नीट विचार करू शकतं आणि नीट आचरण करू शकतो माणूस आणि त्यामुळे योग्य दिशेने आपला संपूर्ण प्रवास घडतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की जे काही दिसतंय जगामध्ये

0: हे सगळं माया आहे म्हणजे परिवर्तनशील आहे, आणि भासमान आहे म्हणजे आत्ता आपल्या हाताशी लागले असं म्हणेपर्यंत ते नाहीसं झालेलं, निसटून गेलेलं आहे. देख ना पाहू आँखों से पर अभिव्यक्ती है खेल तुम्हारा. हा इतका सुंदर मुद्दा नाथांनी त्या दोन ओळीमध्ये मांडलेला आहे की आपल्याला परमेश्वर, देव, भगवान या शक्ती स्वरूप आहेत हे माहिती आहे. तर शक्ती आपल्याला दिसत नाही, त्याचं दर्शन होत नाही, मग ते आहेत की नाही आपल्याला कळत नाही. पण जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं जे अभिव्यक्त होणारं आहे, म्हणजे आता मी बोलतोय तुम्ही रिॲक्ट करताय, यासाठी जी एनर्जी लागते ते म्हणजे त्याचं अभिव्यक्त होणं आहे. परम शक्तीचं अभिव्यक्ती कुठल्या माध्यमातून होते तर आपल्या ऍक्शनमधनं होते, आपल्या बोलण्यातनं होते. आजूबाजूला जे जे काही घडतंय त्याच्यामध्ये जी ऊर्जा वापरली जाते ती ऊर्जा म्हणजे त्याची अभिव्यक्ती आहे. तर बल्ब लागला, आपण बटन दाबलं आणि बल्ब मधनं प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला, पडला, तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटीतनं अभिव्यक्त झालेला प्रकाश आहे बल्ब मधनं. भौतिक बल्ब आहे आणि त्याच्यातनं सूक्ष्म असलेला प्रकाश जो आहे ती त्याची अभिव्यक्ती आहे. तर परमेश्वर कुठे आहे? तर प्रत्येक गोष्टीतनं तो व्यक्त होतोय आणि तो अतिशय प्युअरेस्ट फॉर्म मधनं व्यक्त होतोय याची जाणीव आत्मज्ञानी व्यक्तीला होते. म्हणून त्याला जळी स्थळी काष्टी कणाकणामध्ये परमेश्वर दिसतो. म्हणजे एखाद्या छोट्या बेडकाच्या डराव डराव या मधन पण परमेश्वर अभिव्यक्त होतोय. रातकिड्यांच्या किरकिरीमधन पण तो अभिव्यक्त होतोय. पासून प्रत्येक गोष्टीमध्ये जिथून हालचाल आहे, जिथे जिथून आवाज किंवा ध्वनी व्यक्त होतोय, ऍक्शन व्यक्त होतीये, इमोशन व्यक्त होतंय, त्याच्यातनं परमतत्व व्यक्त होते. ते व्यक्त झाल्यामुळे त्याचं दर्शन त्या व्यक्त होण्यात न होतंय ह्याची जाणीव ज्ञानी माणसाला होते. अज्ञानी माणूस काय म्हणतो की मला शंकर म्हणजे कसा, की त्याला तिसरा नेत्र आहे, तो निळा आहे, त्याचा घसा पशी पण निळसर काळपण पण आहे, निळकंठ आहे, हातात त्रिशूळ आहे, नाक गळ्यात आहे, वगैरे वगैरे, अंगाला भस्म लागलंय, हे त्याचं प्रातिनिधिक किंवा सिम्बॉलिक प्रतिनिधित्व आहे. शिवाचं जे वर्णन आहे ते चित्रकारांनी किंवा शिल्पकारांनी शिल्पात किंवा चित्रामध्ये मांडण्याचा भौतिक प्रयत्न केलेला आहे. म्हणून तो तसा नाहीये. तो व्यक्त कसा होतो? तो अव्यक्तातनं व्यक्त होतोय. आपल्याला माहिती आहे की परम तत्व जे आहे ते इतकं सूक्ष्माती सूक्ष्म आहे की ते त्याची कोणाशी तुलना करू शकत नाही. त्याला रंग, रस, रूप, वास काही नाही, स्पर्श काही नाही. निरवयव आहे म्हणजे काहीच त्याला अवयव नाहीत असं आहे. निर्गुण आहे म्हणजे कसलेही गुण नाही, कारण गुण आले की त्याला रंग, रूप सगळंच आलं. पाच तत्वाचे गुण आले त्याला, आणि गुण आले म्हणजे अवगुण पण आले. तो अव्यक्तच असल्यामुळे त्याला गुण आणि अवगुण दोन्ही नाहीत असं आपण एकीकडे म्हणतो. मग जे जे काही या जगतामध्ये व्यक्त होतंय ते त्याची अभिव्यक्ती आहे याची जाणीव सतत ठेवायची. म्हणजे ऑटोमॅटिकली आपण त्याचं प्रत्येक क्षणी दर्शन घेतोच आहोत. अनुभूती से समजना है सब, पढ़नी है अंतर की किताब. किती सुंदर सूक्ष्म ज्ञान त्यांनी याच्यात दिले.
1: फारच सुंदर लिहिलं
0: आहे. जे काही अनुभवायचं ते अनुभूतीतनं अनुभवायचं, ते विद्वज्जड शब्दांमधनं अनुभव किंवा त्याची अनुभूती घेऊ शकणार नाही. आपण कितीही पुस्तकं वाचली तरी परमेश्वर समजणारच नाही, तो कसा अभिव्यक्त होतोय ते समजणारच नाही. तुम्हाला सूक्ष्म नजर असेल तर तुम्हाला सूक्ष्मत्व
1: कळू शकेल. आणि हे किती छान आहे, अंदर की किताब.
0: हा
1: म्हणजे बाहेरची पुस्तकं वाचून पांडित्य असून काही त्याचा फायदा नाही.
0: नाही, कारण की ज्ञान ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे ऊर्जा आहे. ऊर्जा ही अग्नीचं स्वरूप आहे आणि अग्नी शरीरामध्ये जळतोय त्याला पुरमुष्यती इति असं म्हटलंय. या शरीराच्या पुरामध्ये जो उष्णता निर्माण करणारी ऊर्जा आहे, उष्णमय ऊर्जा अशी जी आहे, ती म्हणजेच तो पुरुष असं म्हटलेलं आहे, पुरुष आणि प्रकृतीतला. तर ज्ञान हे त्या ऊर्जेतनच येतं, तर ती ऊर्जा आतमध्येच आहे. सगळी लायब्ररी आपण जे म्हणतो, सगळं ज्ञान जे आहे ते आतमध्येच आहे, बाहेर नाहीये. आतलं ज्ञान आपण लिखाणामध्ये पुस्तकांवरती लिहिलं छापलं ते आपण वाचतोय आणि आपल्याला वाटतं हे सगळं बाहेरचं ज्ञान आहे. नाही, ते सगळं आतून आलेलं ज्ञान आपण बाहेर व्यक्त केलेलं आहे. अनुभूतीनी समजून घ्यायचं असेल तर डोळे मिटून पाचही खिडक्या आपल्या ज्या शरीराच्या आहेत, नाक, कान, तोंड, डोळे आणि त्वचा, या ज्या पाच खिडक्या बाहेर उघडतात सारख्या भौतिक जगामध्ये, आणि भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी, त्या उपभोगण्यासाठी या पाचही खिडक्यातनं मन बाहेर पळत असतं, तर ते पळवू न देता या खिडक्या बंद करून मनाला आतमध्ये बंद केलं तर आतली संपूर्ण लायब्ररी ज्ञानाची उघडलेली आहे ती वाचायला सुरुवात करेल मन, आणि त्याच्यातनं त्याला दिव्यानुभूती येईल. आणि ती दिव्यानुभूती म्हणजे तो स्वतःच आहे हेच आत्मज्ञान त्याला होईल. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ते सांगितलं की जीव आणि ब्रह्म वेगळे नसून जीव हाच ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य आहे म्हणजे ते एक संध आहे. जगन मिथ्या, मिथ्यामध्ये मिथ म्हणजे जुळून आलेलं आहे. हे जगत सगळं जुळून आलेल्या गोष्टींनी तयार झालेलं आहे म्हणून ते एकमेकांपासून विभक्त होणार आहे. म्हणून ते मिथ्या म्हणजे खोटं नाही, जुळून आलेलं आहे ते विभक्त होणार आहे. ब्रह्म जुळून आलेलं नाही, ते आहेच आणि एक संधच आहे, त्यामुळे ते कधी विभक्त होणार नाही. तर जीवाला ह्याची जाणीव होणे हीच आत्मज्ञानाची महत्वाची पायरी आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्यांनी त्या सगळ्याचं सोल्युशन दिलेलं आहे की शांती कशी मिळवायची, मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे, अननेसेसरी इच्छा निर्माण नाही केल्या तर तुमच्या सगळ्या कशा जरुरत ज्या आहेत त्या पूर्ण होतात, आणि निरपेक्ष राहिला तर आसक्तीवरती मात कशी होईल, असं त्या कडव्यामध्ये सुंदर सांगितलेलं आहे. तर जी लोगे सद्भाव में जब तुम पाओगे तब शांती निरंतर, चाहत की गर छोड़ दे चाहत, पूरी करे वो तेरी जरूरत, हर क्षण हो निरपेक्ष भाव तो आसक्ती पे होगी मात. तर आपलं जे जीवन जगतोय ते सद्भाव या व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सीनी आपण जगलो, म्हणजे सतत मनामध्ये सद्भाव, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं उत्थान व्हावं हे मनात ठेवून आपण विचार करून वागलो बोललो तर मनामध्ये शांतता निर्माण होईल. ईर्ष्या किंवा षड्रिपूंचा तिथे संबंध राहणार नाही. चाहत की गर छोड दे चाहत म्हणजे इच्छा, वॉन्ट, मनामध्ये सतत इच्छा तयार होत असते, हे पाहायला पाहिजे, हे पाहिजे पाहिजे, ते जर सोडून दिलं तर तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या सहजपणाने पूर्ण होतील.
1: काय सुंदर लिहिले हो,
0: हो.
1: चाहत की गर छोड दे चाहत, एवढी मास्टरी आहे सगळ्या शब्दांवरती, कमाल कमाल.
0: पुरी करे वो तेरी जरूरत, तुमच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या ते ऑटोमॅटिक पूर्ण करेल. हर क्षण हो निरपेक्ष भावतो, प्रत्येक क्षणी जर तुम्ही कुठल्याही अननेसेसरी अपेक्षा न ठेवता कृती केली तर आसक्ती जी तुमच्या मनात निर्माण झालेली असते त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवाल, आणि तो मिळवला की सगळ्याचा कंट्रोल तुमच्या हातात येतो.
1: खूपच छान होतं शेवटचं कडवं. मला काय आवडलं की नुसत्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं असं नाही तर त्याच्यावरचा उपाय पण सांगितलाय, कसं राहायला पाहिजे, आचरण कसं पाहिजे. श्रोते हो, तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन, त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
3: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे, पिंपळनेर. आयोजक ग्रंथपारायण दिंडी, पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज, पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भागवतामध्ये वर्णन जे आहे की एक चक्रम द्वादशारम षण नेहमी त्रिणाभी संवत्सरात्मकम, 12 महिन्यांनी युक्त असणारे एक वर्ष असं हे सूर्याच्या रथाचं जाग आहे. आणि तस्य अक्ष, त्याचा केंद्रबिंदू, तस अक्ष म्हणजे केंद्रबिंदू आहे, मेरोर मूर्धनी, मेरू पर्वताच्या शिखरावरती त्याचा केंद्रबिंदू आहे. आणि हे अखंड सूर्यचक्र जे आहे ते रथ फिरत आहे. हे चक्र अव्याहत चाललेलं आहे, कधीही न थांबलेलं. त्याचं वर्णन असं केलं आहे की हे तैलयंत्र चक्रवत, जसं एखादं तैलयंत्र जे आहे का यंत्राचं असणारं चाक जसं सतत फिरत आहे, तसं हे चाक मेरू पर्वतावरती असणारा अक्षाभोवती सतत सतत परिभ्रमण करत आहे. सूर्याचा हा रथ चाल सारखा फिरतोय. आणि तो फिरत असताना मेरू केवळ पृथ्वीच्या संदर्भात विचार केलेला नाही, मेरू हा विषय जो आहे तो पृथ्वीचा एक अक्ष मानला, एक केंद्रबिंदू मानला, पण त्याचा संपूर्ण व्यास विस्तार हा त्रैलोक्यापर्यंतचा आहे. त्रैलोक्य म्हटलेला आहे की याच सूर्याच्या चक्राची पूर्व दिशा, ज्याला इंद्राची राजधानी अमरावती म्हटली, दक्षिण दिशाम संयमनीपुरी, पश्चिमेला वरुणाची विभावरीपुरी आणि जी उत्तरेला असणारी, चारही दिशांना ते चक्र फिरत असताना त्याचे जे प्रकाशकिरण त्या त्या ठिकाणी जे पोहोचत आहे तिथपर्यंत त्याची जी व्याप्ती आहे, तेव्हा कुठल्या काळात इथं प्रातः काळ आहे तर तिथं कुठला काळ आहे, इथं कुठला काळ आहे, असा सगळा जो अनुभव प्राप्त होतो. पण त्याचा हा अक्ष इथं आहे. या चाकाच्या दोनच बाजू आहेत, चक्राच्या दोन बाजू ज्या आहेत त्यामध्ये एक उत्तरायण एक दक्षिणायण, दोन बाजू याच्या आहेत. या रथाचा जो हा रथ जो आहे, या ठिकाणी रथाचा ध्वज जो मानला तो ध्वज आहे धर्माचा. हा जो हे सगळं फिरत आहे ते कशासाठी आहे, सृष्टीमध्ये धर्म सतत राहावा. सृष्टी ही धर्माच्या आधारावर चालते आणि धर्म हा विश्वाची धारणा करतो. धारणा धर्म मित्याहू धर्मो धारयते प्रजा, हा धारणा करणारा तो धर्म आहे. म्हणून सगळ्या घटकांची धारणा व्हावी याकरता हा धर्म आहे. त्या धर्माचा ध्वज या रथावरती आहे आणि हा ध्वज तसाच राहावा याकरता हा रथ सतत परिभ्रमण करतो आहे सूर्याचा. आणि याचा अर्थ आपल्याला गीतेच्या 4th अध्यायाची सुरुवात लक्षात येते, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान. तिथं सूर्याचाच का उल्लेख केला भगवान श्रीकृष्णांनी, दुसरं कोणाचं नाव का घेतलं नाही, की मी हा विषय पूर्वी सूर्याला सांगितला आहे, सूर्याने आपल्या पुत्राला सांगितला, एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयो विदु, हा धर्माचा विषय आहे. हा विषय भगवान का म्हणतात आणि सूर्याचं हे भ्रमण कशासाठी चाललेलं आहे, तर विश्वामध्ये या सगळ्या ठिकाणी धर्म स्थिर राहावा. सगळ्या गोष्टींची धारणा धर्माच्या द्वारे होते. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे प्रामाणिकता, धर्म म्हणजे पारदर्शकता, स्वच्छ अतिशय शुद्धता, तो धर्म. सगळ्या गोष्टी अतिशय उत्तमोत्तम असाव्यात यासाठी हे चक्र अखंड फिरत आहे. म्हणून तर भगवंताने हे कालचक्र निर्माण केलं. धर्मयुक्त असणारं हे चक्र आहे आणि ते चक्र अव्याहत राहावं याची जबाबदारी स्वतः भगवान पार पाडतात. म्हणतात की नाही, या रक्षणासाठी मला यावं लागतं, हे चक्र अव्याहत चालू राहावं, या चक्रामध्ये ग्लानी निर्माण होऊ नये म्हणून मला यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवती, मला यावं लागतो. आणि असं या रथाचा जो ध्वज आहे धर्म आहे. पण हे चाक चालण्यासाठी जसा धर्म हा ध्वज आहे, तसं या चाकाचा जो मधला आख ज्याला म्हणतात, अक्ष ज्याला म्हणतात, त्याच्या दोन्ही बाजूला आणखी दोन पुरुषार्थ लागतात, ते म्हणजे अर्थ आणि काम. कारण जग जसं धर्माच्या द्वारे चाललेलं आहे तसं जगामध्ये अर्थ आणि कामाचीही आवश्यकता असते. असं म्हटलं नाही की अर्थ निषिद्ध आहे काम निषिद्ध, असं कुठेही शास्त्राने म्हटलं नाही. फक्त त्याचं प्रमाण संतुलित असावं. धर्माचं प्रमाण हे अमर्याद असलं तरी चालेल, पण अर्थ कामाचं प्रमाण हे संतुलित असावं, धर्माने नियंत्रित केलेलं असावं. असं जे वर्णन केलेलं आहे, म्हणून त्याच्या अक्ष जो आहे मधला जो आख जो आहे या चक्राचा त्याचा मागचा आणि पुढचा भाग या दोनही ठिकाणी अर्थ आणि काम हे जे आहेत, तसंच या रथाला सात घोडे जे आहेत, हे सात घोडे म्हणजे सात छंद आहेत, गायत्री छंद, त्रिष्टुप छंद, जगती छंद, अनुष्टुप छंद आहे, पंक्ती छंद आहे, बृहती छंद आणि उष्णिक छंद, असे सप्त छंद म्हणजे सात घोडे आहेत जे स्तुती स्तोत्र सूक्त यांना शब्दबद्ध करणारे आकार देणारे हे छंद आहेत, म्हणून त्याकरता गायत्री छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, जगती छंद आहे, अनुष्टुप पंक्ती बृहती आणि उष्णिक असे सात छंद म्हणजे सूर्याचे सात घोडे आहेत आणि हा सारथी अरुण त्या ठिकाणी आहे. असं हे जे सूर्यरथ मंडल आहे त्याला ज्योतिषचक्र सूर्यरथ मंडल असं म्हटलेलं आहे आणि असं हा स्वामी या चक्राचा स्वामी सूर्य आहे, अखंड प्रकाशमय सर्वत्र ठेवणारा तो सूर्य जगाचा चक्राचा या कुटुंबाचा मालकीचा स्वामी आहे आणि तो अव्याहत भगवंताच्या इच्छेने हे प्रत्यक्ष दैवताचं हे कार्य चाललेलं आहे. म्हणून नाहीतर सूर्याचा रथ काय, तो सामान्य रथाप्रमाणे रथ आहे का? काही काही गोष्टी ज्या मनामध्ये अशा काही घर करून बसतात की लवकर निघत नाही, त्यातला जो भाव त्यातलं तत्व रहस्य एकदा लक्षात आलं की मग यातलं जे म्हटलं अज्ञान आहे ते आपोआप दूर होतं. तसं या ठिकाणी म्हणून पुराणमध्ये सगळ्या सांगितलेल्या गोष्टी त्यातलं तत्व सार भाव रहस्य मर्म लक्षात घेतलं की आपोआप सगळ्या शंका दूर होतात. की जसं आपण म्हटलं की देवत्व म्हणजे काय, सूर्यरथाचं वर्णन जसं केलं आहे ते आहे की या सूर्याचं हे जे परिभ्रमण चाललेलं आहे, आता या सूर्याच्या परिभ्रमणामध्ये त्याला कुटुंबीय जे मदत करतात आपापलं स्वतःला चार्जिंग करण्यासाठी हे सगळे मदतीला येतात, कारण हे सगळे त्यामध्ये येतात, कुटुंबीय आहेत, त्यामध्ये देवसुद्धा आहेत, त्यामध्ये ऋषीसुद्धा आहेत, त्यामध्ये अप्सरासुद्धा आहेत, नागसुद्धा आहेत, राक्षससुद्धा आहेत, हे सगळे एक एक समूह त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहेत. त्याचंही वर्णन इथंही आहे, भागवतामध्ये सुद्धा आहे. यात सूर्याचा जो हा दोन दोन महिन्यासाठी एक एक परिवार त्याच्याबरोबर जो सहभागी होतोय या परिभ्रमणामध्ये, कोणती देवता त्या महिन्यात आहे, कोणते ऋषी मंडल त्या महिन्यात आहे, कुठलाही अप्सरा कुठला नाग अथवा त्याचप्रमाणे राक्षससुद्धा कुठले त्या त्या महिन्यामध्ये सूर्याच्या या परिभ्रमणामध्ये ते येतात, काही अनुकूल असतात काही प्रतिकूल सुद्धा. अर्थात राक्षस वृत्ती प्रतिकूल वृत्ती आहे, राक्षस वृत्ती म्हणजे प्रतिकूल वृत्ती आहे, त्यामुळे अशाही गोष्टी त्या ठिकाणी येतात. म्हणून सूर्याच्या या चक्रामध्ये प्रतिकूलता निर्माण होऊ नये, सूर्याची स्तुती अखंड करणारे 60,000 वालखिल्य ऋषी सुद्धा जे सांगितले की सूर्य सूक्त वा काय, सूर्याचं अखंड स्तवन करतात, त्याच्या तेजाचं जे काय गान करतात आणि त्याच्या रथासमोर हे सगळे आहेत 60,000 बालखिल्य जे म्हटलेत, आणि ह्या ऋषी समूह सूर्याचं स्तवन करणारा तेजाची उपासना करणारा, तर या तेजाच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करणारे सुद्धा आहेत, त्या विघ्न निर्माण करणाऱ्यांनाही त्यापासून म्हणून व्यवस्था अशी केली की ब्राह्मणाने अर्घदान करावं, सूर्याला अर्घदान करावं आणि या अर्घदानाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मुखातून जे काही मंत्र निर्माण होतील त्यातून ही सगळी मंत्रशक्ती एकत्र होते आणि या मंत्रशक्तीच्या निमित्ताने या चक्रामध्ये निर्माण होणारे अडथळे आपोआप दूर होतात, अशी ही शास्त्र व्यवस्था केलेली आहे मंत्रशक्ती, कारण मंत्रविज्ञान हे भौतिक विज्ञानापेक्षा प्रचंड आहे, मोठं आहे, त्याची व्याप्ती सुद्धा आहे, त्याची शक्ती सुद्धा तेवढी आहे. जी एखादी गोष्ट हाताने होणार नाही किंवा भौतिक शक्तीने होणार नाही ती मंत्रशक्तीने सुद्धा होऊ शकते, नव्हे होते, तेवढी क्षमता निर्माण केली तर मंत्रशक्तीने होते, कारण ती सिद्ध करावी लागते तेव्हा होते, म्हणून ते मंत्रविज्ञान आहे. आत्ता जसं याप्रमाणे म्हटलं की तो केव्हा कसा म्हणायचा याच्यावरती आहे की सूर्यशक्ती आहे का चंद्रशक्ती आहे, तो स्त्रीमंत्र आहे की पुरुषमंत्र आहे, बीजमंत्र आहे की नाममंत्र आहे, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यावरती त्याची फलश्रुती अवलंबून आहे. म्हणून सूर्याच्या या म्हणजे भगवंताचं हे जे कार्य आहे, सृष्टीचक्र आहे, या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणारी शक्ती म्हणजे राक्षस शक्ती आहे, प्रतिकूल शक्ती आहे, आणि त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून ही अर्घ्य व्यवस्था जी सांगितली की सूर्याला अर्घ्य देणं, मंत्रोच्चार करणं आहे, जलतत्व आणि मंत्रोच्चार, त्यातून जी ऊर्जा निर्मिती होते ती ऊर्जा, अशी सगळी ऊर्जा एकत्रित झाल्यानंतर प्रतिकूल शक्ती आपोआप क्षीण होते, प्रतिकूल शक्ती आपोआप क्षीण होते, याकरता या शक्तीचं निर्मिती आहे. प्रत्येक ब्राह्मणाला ते सांगितलं आहे की तू संध्या कर, अर्घ्यदान कर, का कर, तर त्याच्यातून ही शक्ती निर्माण करणं आहे, ही व्यवस्था केली. आणि असं या सूर्याचं जे परिभ्रमण आहे तेव्हा पृथ्वीची जी परिक्रमा किंवा पृथ्वी सूर्याभोवती जी परिक्रमा आहे, दोन्ही दृष्टीने म्हटलं पृथ्वीची सूर्याभोवती परिक्रमा 360 दिवस साधारणतः जे म्हटले, आणि तेव्हा एक मुहूर्त कालावधीमध्ये पृथ्वीचा 30वा भाग सूर्यासमोरून एका वेळेला जो सारखा जात असतो की 30वा भाग एका मुहूर्ताच्या 2 तासाच्या कालावधीमध्ये पृथ्वीचा जो भाग आहे सूर्यासमोरून तो परिभ्रमण करताना 30वा भाग सरकत असतो, अशी हे सूर्याच्या परिभ्रमण पृथ्वीचं परिभ्रमण आणि सूर्याचंही प्रकाश होणं याबद्दल सांगितलं. तसं आणखी म्हटलं की सूर्याला दिलेली आहुती जी आहे, अग्निहोत्रादी करणं जसं आहे की सूर्योदय प्रसंगी आणि सूर्यास्त प्रसंगी, अग्निहोत्र या दोन्ही वेळेला दिलेली आहुती जी आहे, त्या आहुतीमुळे वातावरणात किंवा सृष्टीमध्ये वृष्टी होण्यासाठी मदत होते, वृष्टी होण्यासंदर्भात मदत. की वृष्टी कशी होते की सूर्याची जी दाहकता आहे ती ज्या ठिकाणी हवी तिथपर्यंत पोचते, की समुद्राच्या पाण्याची वाफ होणं किंवा हे जलतत्व जे आहे ते सूर्याच्या द्वारे खेचलं जाऊन पुन्हा पृथ्वी तलावर ते योग्य प्रमाणामध्ये त्याचं सिंचन होणं, वृष्टी होणं, याकरता ही दुसरी गोष्ट आहे अग्निहोत्र, आहुती देणं जे. ही आहुती दिल्याच्या निमित्ताने सूर्याला ते जे तेज आहे किंवा हे जे मधले अडथळे जे आहेत, थोडक्यात आजचं विज्ञान त्यासाठी सांगतं की पृथ्वीच्या भोवती असणारा ओझोनचा थर आहे या इतर वायूंचा थर आहे, त्यामुळे सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत येताना असे असे कमी होतात आणि त्यातून पर्जन्यवृष्टी जेव्हा कशी पाहिजे, कसं वातावरण पाहिजे, हे जसं आजच्या विज्ञानाने त्याचे लावलेले अर्थ जे आहेत, याही विज्ञानाने त्याचे लावलेले अर्थ जे आहेत की वर्षा वृष्टी होण्यासाठी सूर्याची शक्ती कारणीभूत आहे, हे त्याही वेळेला सिद्ध केलेलं आहे की सूर्याच्या तेजानेच वृष्टी होऊ शकते. आणि एकदा का वृष्टी झाली की अन्नधान्यादी निर्माण होतो, योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी पर्जन्य वृष्टी झाली की अन्नधान्यादी शेती उत्तम पिकू शकते, अन्नधान्यामुळे प्राणीमात्रांचं जीवन उत्तम व्यतीत होतं, आणि अशा पद्धतीने हे सृष्टीचक्र चाललेलं आहे. त्यातून जे प्राणीमात्र आहेत त्या प्राणीमात्रांच्या बरोबर मनुष्य पुन्हा स्वतः जीवन जगतो आणि त्यातून तो देवतांसाठी काय देतो, देवतांना योग्य भोग प्राप्त होतात, एवं प्रवर्तितम चक्रम यज्ञात भवती पर्जन्यो, याप्रमाणे जो क्रम सांगितला तसं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून सूर्यावरती सृष्टीचक्र अवलंबून आहे, सूर्यावरती प्रत्येकाचं जीवन अवलंबून आहे. सूर्याचा जर नीट निरीक्षण केलं तर प्रत्येक ऋतूमध्ये वर्णात थोडासा बदल जाणवतो, वातावरणामध्ये जो बदल असतो तो या ठिकाणी म्हटला आहे की वसंत ऋतूमध्ये सूर्यबिंबाच्या ठिकाणी किंवा जे वातावरण दिसते कपिल वर्ण साधारणतः जाणवतो, ग्रीष्म ऋतूमध्ये तेजपुंज आहे म्हणून तो सुवर्णवर्ण जाणवतो, ग्रीष्म ऋतूमध्ये तो भाजून काढतोय इतकी तप्तता आहे। तर वर्षा ऋतूमध्ये ते सूर्यबिंब आहे ते आता जितकं ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेलं दिसतं तितकं न दिसता आकाशात जसं मेघांची गर्दी होते म्हणून श्वेतवर्ण जाणवतो, सूर्याचा वर्ण श्वेतवर्ण जाणवतो। तर शरद ऋतूमध्ये पांडुवर्ण जाणवतो, हेमंत ऋतूमध्ये ताम्रवर्ण जाणवतो आणि शिशिर ऋतूमध्ये पुन्हा रक्तवर्ण जाणवतो। असा किंचितसा फरक सूर्याच्या संबंधात जो दिसतोय, अर्थात सूर्यामध्ये बदल होतो अशातला भाग नाही, की सूर्याची जी प्रभा, सूर्याचं जे होणारं दर्शन आहे ऋतू चक्राप्रमाणे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। आता त्यावर आणखी दुसऱ्या गोष्टी मांडल्या भविष्याच्या संदर्भात, म्हणून की सूर्य या कुटुंबाचा प्रमुख असल्यामुळे जर सूर्याच्या प्रतिबिंबाच्या या ठिकाणी सूर्यबिंबाच्या ठिकाणी कृष्ण वर्णाचा आभास झाला तर काय उत्पाद घडू शकतात याचंही वर्णन आता या ठिकाणी केलं सुमंत ऋषींनी, की कृष्णवर्णाचा आभास झाला तर विश्वात काहीतरी भयानक कुठे घडणार आहे असं जाण, कुठेतरी काहीतरी भयानक घडणार आहे। आजही आपण बघतो की कुठे प्रचंड आगी लागतात तर कुठे हिमवादळ निर्माण होतात, याचं आकलन अजूनही विज्ञान किंवा हवामान खात्याला पूर्णरीतीने, कुठे कमी दाबाचा उच्च दाबाचा एवढाच पट्टा सांगितला जातो, यापेक्षा जास्त काही सांगता येऊ शकत नाही की हे का निर्माण झालं, हे का निर्माण झालं, ही जी काही शक्ती आहे दिव्य शक्ती आहे, आजही नाकारता येत नाही। एकतर जशी सूर्यशक्ती आहे साधू संतांची सुद्धा शक्ती आहे, त्यांचंही सामर्थ्य आहे। या भागामध्ये कधीही इतका पाऊस झाला नाही, कधीही नुकसान आजपर्यंत एवढं नव्हतं, यावर्षी असं झालं की ज्या लडाखमध्ये इतका पाऊस पडला की लेह या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं। कसं काय झालं हे, कोणी केलं असेल हे, निसर्गात बदल होतो वगैरे वगैरे हे सगळे सांगून मग, पण याचं चिंतन केल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं हळूहळू काही काही गोष्टी दिसू लागतात की याच्यामाग काहीतरी वेगळी प्रेरणा आहे। म्हणून तसं सूर्याच्या ठिकाणी कृष्णवर्णाचा आभास झाल्यास विश्वात काहीतरी भयानक घडणार आहे असं जाणवतं। जर सूर्यबिंब कधी एकदम तांबड ताम्र वर्णाचं दिसलं तर राष्ट्राचा सेनेचा अधिपती सेनापती त्याच्यावरती गंडांतर आहे किंवा मृत्यू आहे अशा प्रकारचं भाकित या ठिकाणी केलेलं आहे। सूर्याच्या ठिकाणी श्वेतवर्णाचा अधिक आभास झाल्यास राज्याच्या राजकुमाराचा मृत्यू असे प्रकारचं भाकित केलंय। पीतवर्णाचा राजपुरोहिताचाही मृत्यू, पीतवर्णाचा आभास झाला की राजपुरोहित इत्यादी मृत्यू, आणि चित्र किंवा ज्याला धूसर वर्णाचं धूम्रवर्णाचं जर असेल तर सर्वत्र लुटालूट आणि शस्त्रांचं भय निर्माण होईल, की धूसर जर बिंब दिसेल तर चोरांचं प्रमाण आणि लुटालुटीचं प्रमाण वाढतं। पण त्यावरती आणखी पुढचा मुद्दा सांगितला, जर असं काही दर्शन झालं आकाशामध्ये आणि कालांतराने थोड्याच कालावधीत लगेच जर पर्जन्यवृष्टी झाली तर असं होणार नाही असंही समजावं, जर लगेच पर्जन्यवृष्टी झाली तर असं होणार नाही, पण पर्जन्यकाल नाही, पर्जन्यवृष्टीही झाली नाही आणि असं काहीसं दर्शन जर झालं तर काहीतरी घातक गोष्टी आहेत यावरून लक्षात येतं। याप्रमाणे सूर्याच्या संदर्भात हा विषय मांडला जातोय। तसं सूर्य उपासनेमध्ये या विविध तिथी, रथसप्तमी तर सर्वात महत्त्वाची आहे, तसं मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ही तिथी सुद्धा सूर्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। या दिवशी सूर्यास शर्करा मिश्रित भाताचा नैवेद्य, गोड भाताचा नैवेद्य, मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवणं हाही एक भाग सांगितला। नंतर रथसप्तमीला सूर्याची यात्रा, रथयात्रा करणं, उत्सव साजरे करणं, सूर्यपूजन करणं, ही जी परंपरा, ही अगदी सूर्यवंशाचा जो प्रथम राजा म्हटला इक्ष्वाकू राजा अयोध्येत असणारा, तिथपासून ही परंपरा सुरू झालेली आहे की सूर्य वंश आहे वैवस्वत मनुचा पुत्र इक्ष्वाकू। आणि म्हणून या इक्ष्वाकू राजापासून सूर्याच्या उत्सवाची परंपरा आहे असं या ठिकाणी वर्णन आहे। सूर्याची मिरवणूक किंवा रथयात्रा करत असताना त्या रथामध्ये सूर्याची प्रतिमा आणि सूर्याच्या उजव्या बाजूस सूर्याची पत्नी संज्ञा आणि डाव्या बाजूस छाया या दोघींच्या प्रतिमा त्या रथामध्ये ठेवून त्याची मिरवणूक रथयात्रा आयोजन करण्याची पद्धती पूर्वकाळापासून होती आणि तशी करावी असं या ठिकाणी वर्णन करता। बऱ्याच ठिकाणी सूर्याच्या संदर्भात, आता अगदी बऱ्याच घरात सुद्धा सूर्याची प्रतिमा असणारे जे काही बाहेर दारावर सुद्धा लावलं जातं की काही अनिष्ट काही अरिष्ट येऊ नये याकरता सुद्धा, कारण सूर्य हा तेजस्वी आहे, त्याच्यामुळे येणारी वस्तू आपोआप जळून जाईल, दाहकता त्याच्या ठिकाणी आहे। जेव्हा त्या सूर्याचं उत्सव आहे किंवा पूजा मिरवणूक जी चाललेली आहे त्यावेळेला सूर्याची प्रार्थना करावी असं म्हटलं की भू शांतिरस्तु देवेश भुव शांतिस्तथैवच स्वश्चैवास्तु तथा शांति सर्वत्रास्तु तथा रवे। हे रवे, पृथ्वीवर सर्वत्र शांतमय शांततामय वातावरण असावं, भुवाश्च अंतरिक्षातही शांततामय वातावरण असावं आणि स्वाश्च स्वर्गातही भू भुवा स्वहा तीनही जे लोक आहेत पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीनही लोकांमध्ये सर्वत्र शांततामय वातावरण असावं हे केवळ आपल्या शक्तीने शक्य आहे। त्वं दैवा जगतस्त्रष्टा पोष्टा चैव त्वमेव हि प्रजापाल ग्रहेशान शांतिं कुरु दिवसपते। हे भास्कर, हे दिवाकर, आपल्या कृपेने असं या पृथ्वी तलावर जे आपण रक्षण करणारे पोषण करणारे सर्व काही आहात तर सर्वत्र शांततामय वातावरण असावा, कुठेही अनिष्ट वाईट अशा प्रकारचं वातावरण नसावं। म्हणून या रथयात्रेप्रसंगी सुद्धा सूर्याच्या सह असणारे हे सगळे नवग्रह जे आहेत त्या नवग्रहांचीही तृप्तता करावी, प्रसन्नता प्राप्त करावी असं वर्णन या ठिकाणी केलं। नवग्रहांना हवनाच्या द्वारे आहुतीच्या द्वारे प्रसन्न करावं, त्यांना जो जो जे हविर्द्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून या नवग्रहांपर्यंत पोचवावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं अरिष्ट किंवा अनिष्ट निर्माणच होत नाही, वाईट दूर करण्यासाठी या ग्रहांची जी संतुष्टता आहे ती या ठिकाणी म्हणली की त्यांना जे आवश्यक आहे ते द्यावं, त्यांना जे हविरद्रव्य प्रिय आहे ते अग्नीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवावं, यापेक्षा माणूस जास्त काही देऊ शकत नाही की हेच का द्यावं असा एक प्रश्न निर्माण होतो, हे का द्यावं प्रश्न निर्माण होतो, माणसाच्या मनातले प्रश्न कधी संपतच नाही की ग्रहांना हे कसं काय पोचेल, ग्रहांना हे का द्यावं, अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात की आम्ही जे अग्नीच्या मुखात देणार आहोत किंवा हा यज्ञ प्रज्वलित होतो अग्नी प्रज्वलित होतो आणि त्याच्या मुखात द्यायचं आहे, मग ते त्या त्या ग्रहापर्यंत कसं पोचणार। मुळातच हा तत्वत मुद्दा आहे, तत्वत आहे, अग्नी तत्व आहे, सूर्य हे सुद्धा तत्व आहे, त्या त्या तत्वांना असणारे जे काही या गोष्टी आहेत त्या माध्यमातून पोचणं आहे।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ देवघरातला उंदीर मनुष्यवाणीत बोलला ह्याचं राजेसाहेबांना खूप आश्चर्य वाटलं. हा चमत्कार राजवाड्यातल्या सर्वांनी अगदी प्रत्यक्ष अनुभवला होता. राजेसाहेबांनी स्वामींना विनंती केली की स्वामी थोडा फलाहार घ्या, दुग्धप्राशन करा, इथेच विश्रांती घ्या. आपण राजवाड्यातच राहिलात तर मला आपली नित्य पूजा करता येईल. स्वामी काहीच बोलले नाहीत. त्यांनी राजाकडे नुसतं पाहिलं आणि ते उठले. त्यांच्या पाठोपाठ राजा उठून उभा राहिला. स्वामी चालायला लागले. राजा आणि त्याचा परिवार स्वामींपाठोपाठ चालू लागला. स्वामी विहिरीपाशी आले आणि तिथेच आसन मांडी घालून बसले. इतक्यात महाराजांचा एक सेवक हातात सोन्याचा चौफुला घेऊन आला. त्यात लवंग वेलदोडे होते. स्वामींनी सोन्याचा चौफुला सेवकाकडून मागून घेतला. राजाला आनंद झाला. त्याला वाटलं महाराज आता लवंग वेलदोडे खाणार.

राजाने स्वामींना वाकून चरण स्पर्श केला. स्वामींनी राजाकडे बघितलं आणि सांगितलं, सेवकाला सांगून पोहरा आण आणि विहिरीत सोड. राजाने सेवकाला तशी आज्ञा केली. सेवकाने पोहरा विहिरीत सोडला आणि वर खेचला. आश्चर्य म्हणजे गाडग्यात पाणी नव्हतं, तर कालचा सोन्याचा चौफोला होता. त्यात लवंग वेलदोडे तसेच कोरडे होते. तो चमत्कार पाहून राजेसाहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या मनात आलेला विचार स्वामींनी बरोबर ओळखला. म्हणून स्वामी राजवाड्यात विश्रांतीसाठी न येता विहिरीशी आसन मांडी घालून बसले ह्याची राजाला जाणीव झाली आणि पश्चात्तापाने राजा पोळला गेला. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी अनुभवाने सांगतो की लोक देवाची नित्य पूजा करतात, परंतु देव प्रत्यक्ष ब्रह्मांड व्यापून आहे ह्याची त्यांना खात्री वाटत नाही. ह्या विश्वात एका भगवंताखेरीज काहीही शाश्वत नाही ह्या निश्चित विचाराशी दृढ झालेली माणसं फार थोडी असतात. आश्चर्य याचं वाटतं की देवाचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून सुद्धा देवविचारांशी ही माणसं दृढपणे उभी का राहत नाहीत हेच मला कळत नाही. प्रपंचात कष्टमय आयुष्य काढत आनंद मानणारी माणसं देव अतिशय सुलभ असूनही हा आनंद का लुटत नाहीत हे माझं खरं तर तुमच्यापाशी गाऱ्हाणं आहे. तुम्ही तरी देव आनंद लुटा ना.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं.